102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 13 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 3 जून 2026. सुप्रभात श्रोते हो. यावेळी सकाळची 5:57 झाली आहेत. मंगलवाद्यानं आजच्या प्रसारणाला सुरुवात करत आहोत.

हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आम्ही काही क्षणात सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. अनुपमा देशपांडे आणि चंद्रशेखर गाडगिळ यांच्या आवाजात आता ऐकूया होनाजी बाळा यांचं गीत. संगीत वसंत देसाई यांचं आहे.

श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना संत तुकारामांची होती आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

श्रोते हो, ही रचना वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली होती. गीत होतं होनाजी बाळा यांचं आणि स्वर चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांचा. मंगल प्रभात कार्यक्रमात ऐकूया स्मिता म्हात्रे यांची रचना अजित कडकडे यांच्या आवाजात.

0: सलील कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही रचना भागवत बनसुडे यांची होती आणि संगीत होतं दीपक काणे यांचं. या रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मंगल प्रभात कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळची 6:30 झाली आहेत. ऐकूया चिंतन कार्यक्रमात कल्पना चांभारे देशमुख यांचे विचार.
1: मी कल्पना चांभारे देशमुख. माझ्या चिंतनाचा विषय आहे जलसंवर्धन. पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे, ती मानवनिर्मित नाही. पाण्याला जल, उदक, जीवन, सलील, अंबू, पय, नीर, तोय हे समानार्थी शब्द आहेत. पाणी हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पाण्याशिवाय आपण जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. अन्न, शेती, उद्योगधंदे, पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी पाण्याची नितांत गरज आहे. मात्र आजच्या काळात पाणी टंचाई ही गंभीर समस्या बनली आहे. जूनमध्ये पाऊस वेळेवर आला नाही तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येते. बळीराजाही आकाशाकडे डोळे लावून असतो. मंडळी, एखाद्या भागातली पाईपलाईन फुटली तर जीवन प्राधिकरण कार्यालय टॅक्सी पुरवून पाणी पुरवठा आज उद्या होणार नाही असे जाहीर करताच आपली तारांबळ होते. गृहिणी चिडचिड करतात. पाणी घरात नसेल तर मनुष्य बेचैन होते. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याचा वापर जास्त असतो. उन्हाच्या काहिलीपासून शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी घरोघरी मार्चच्या पहिल्या आठवड्यातच कूलर लावले जातात. झाडांनाही जीवित ठेवण्यासाठी पाणी आवश्यक.

0: आवश्यक असते. पिण्याच्या पाण्याचाही वापर वाढतो. हल्ली वॉशिंग मशीनचा वापर वाढल्यामुळे कपडे धुवायला मशीनला तिप्पट पाणी लागते. मग गृहिणींनी घरातल्या सर्वच सदस्यांनी पाण्याची गरज व महत्त्व लक्षात घेऊन पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करायला पाहिजे. सगळ्यात जास्त संपर्क गृहिणीचा पाण्याशी असतो. आपल्या इथे काम करणाऱ्या मोलकरींना पाण्याचा वापर व्यवस्थित करण्यासाठी सूचना द्यायला पाहिजे. त्या धुणी भांडी करताना पाण्याचा वापर बेसुमार करतात. नळाची धार अखंड चालूच ठेवतात. फरशी पुसताना घेतलेले पाणी नालीत फेकून न देता झाडांना टाकायला सांगावे. स्वतः गृहिणींनी कब्बशा पेले विसळताना नळाच्या धारेखाली न धुता एखाद्या मोठ्या भांड्यात घ्यावे आणि ते पाणी झाडाला टाकावे. पुरुष मंडळींनी सुद्धा आपल्या 2-व्हीलर 4-व्हीलर गाड्या धुताना नळाच्या धारेने न धुता एखाद्या बकेटमध्ये पाणी घेऊन कापडाने पुसावे. आंघोळीसाठी शॉवरचा वापर न करता बादलीत पाणी घ्यावे. आपल्या घरातील नळ जर लीक होत असेल तर ताबडतोब प्लंबरला बोलवून ते दुरुस्त करून घ्यावे. भाज्या धुतल्यानंतर ते पाणी बेसिनमध्ये फेकून न देता कुंडेतील झाडांना टाकावे. लॉन व बगीचात अगदी गरज असेल तेव्हाच पाणी टाकावे. या सर्व गोष्टींचा एक जबाबदार नागरिक म्हणून विचार केला तर पाण्याचा अपव्यय टाळता येतो आणि पाण्याची बचत करता येते. आपल्या यवतमाळ जिल्ह्यातही पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. 2017 यवतमाळकरांनी पाण्याच्या कमतरतेचे चटके सोसलेले आहेत. तेव्हा एकच सांगणे, पाणी जपूनच वापरा. पावसाचे पाणी साठवून ते जमिनीत मुरवले पाहिजे. या पद्धतीला जलसंवर्धन म्हणतात. वृक्ष लागवड करून पाऊस वाढवला जाऊ शकतो. यामुळे भूजल साठेही वाढतात. सांडपाण्याचे योग्य शुद्धीकरण करून ते पुन्हा वापरण्यात योग्य केले पाहिजे. लोकांमध्ये पाणी वाचवण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. शाळा, महाविद्यालय अशा सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेतले पाहिजे. पथनाट्य सादर केले पाहिजे आणि जागृती करायला पाहिजे. एवढेच.
1: श्रोतेहो, चिंतन कार्यक्रमात कल्पना चांभारी देशमुख यांचे विचार आपण ऐकलेत. चिंतन कार्यक्रमाचा भाग पहिला आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

कृषीवाणी कार्यक्रम सकाळी 6:40 प्रसारित होईल. कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पीक संरक्षण उपकरणे आणि त्यांची निगा याविषयीची माहिती. वाचक स्वर असेल मृणाली निदहीकर यांचा. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम 6:45 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. रजो निवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात. परिसर कार्यक्रम 6:50 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दिनविशेष आपण ऐकणार आहात 6:55 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल 7:25 मिश्र संगीत आपण ऐकणार आहात 7:40 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल 8:15.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात सकाळी 8:40 9 वाजता विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुगम संगीत सकाळी 10 वाजता प्रसारित होईल. 10:30 आपण ऐकणार आहात NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11 वाजता श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम आपण अवश्य ऐका आपकी पसंत.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1 वाजेपासून विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. संध्याकाळच्या प्रसारणात 5:30 वाजता आपण ऐकणार आहात युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी. 6 वाजता विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी अर्थविश्व कार्यक्रम 7:15 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:30 वाजता आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आपण ऐकणार आहात. कार्यक्रमात शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोल्हे, सहयोगी प्राध्यापिका क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय थिरवळ यांची मुलाखत प्रसारित होईल. 8:15 विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: असे असतील आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम. कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. आमच्यासोबत ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ 102.7 मेगाहर्ट्सवर.
1: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
2: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
1: सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
2: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
1: किंमत कमी उत्पन्न नामी.
2: संपर्क 950-377-47-97.
0: 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषीवाणी.
3: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. दैनंदिन कृषीवाणी या सदरात आज आपण माहिती ऐकणार आहात पीक संरक्षण उपकरणे आणि त्यांची निगा याविषयी माहिती. शेतकरी बंधू भगिनींनो, पीक उत्पादन तंत्रामध्ये पीक संरक्षण तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या बाजारात पीक संरक्षणासाठी निरनिराळ्या प्रकारची साधने उपलब्ध आहेत. यामधून त्यांची निवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. निवड केलेले साधन वापरण्यास सुटसुटीत असावे आणि त्यांची रचनाही साधी असावी. ही साधने तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य उत्तम दर्जाचे असावे आणि याची किंमतही सामान्य शेतकऱ्याला परवडेल अशीच असावी. सुटे भाग सहजपणे बाजारात उपलब्ध असावेत. साधनांची उपयुक्तता उच्च दर्जाची असावी. पीक संरक्षणाच्या साधनांमध्ये प्रामुख्याने भुकटी मारण्याचे साधन, ज्याला आपण डस्टर किंवा धुरळणी यंत्र म्हणतो, तसेच द्रवरूप औषध फवारण्याचे साधन, ज्याला आपण स्प्रेअर किंवा फवारणी यंत्र म्हणतो, याचा समावेश होतो. पाणी पुरवठा मर्यादित असलेल्या भागांमध्ये धुरळणी यंत्राचा प्रामुख्याने उपयोग होतो. मंद वारा असताना धुराळणी करावी. पिकांवर सारख्या प्रमाणात भुकटी ज्या यंत्राने उडवली जाईल ते यंत्र चांगले समजावे. धुराळणी यंत्राचे सर्वसाधारणपणे असे प्रकार आहेत. एक म्हणजे प्लंजर डस्टर, भात्याच्या साह्याने चालणारे भुकटी मारण्याचे साधन, आणि तिसरं फिरके भुकटी मारण्याचे साधन, त्यालाच आपण रोटरी डस्टर असंही म्हणतो. तर ही तिन्ही हाताने चालवण्याची साधने आहेत. याशिवाय ट्रॅक्टरवर चालणारी धुरळणी यंत्रे आणि इंजिनवर चालणारी धुरळणी यंत्रे यालाच यांत्रिक डस्टर म्हणतात. शेतकरी बंधू भगिनींनो, धुरळणी यंत्र वापरण्यापूर्वी ब्रशच्या सहाय्याने स्वच्छ करून घ्यावे. दुसरं, भुकटी ठेवण्याच्या भांड्यात भुकटीचे प्रमाण कमी जास्त करण्यासाठी वापरण्यात येणारा नियंत्रक योग्य प्रकारे ठेवावा. भुकटी पात्राचे झाकण धुरळणी करताना बंद ठेवावे. हाताने चालविण्याच्या धुरळणी यंत्रासाठी दर मिनिटाला हँडलचे 30-35 फेरे होतील अशा पद्धतीने गती द्यावी. प्रत्येक दिवसाचे धुरळणीचे काम संपल्यावर भुकटी पात्र रिकामे आणि स्वच्छ करून ठेवावे. त्याचबरोबर ज्या भागातून भुकटी बाहेर पडते तोही भाग स्वच्छ करावा. कागदाचे तुकडे किंवा इतर काही वस्तू भुकटी पात्रात जाणार नाही याची काळजी घ्यावी. भुकटी घुसळणारा भाग मधून मधून धुरळणी यंत्र थांबवून तपासावा. त्यामध्ये काही अडकले असेल तर स्वच्छ करावे. तसेच फवारणी यंत्राची सुद्धा काळजी घेताना फवारणी यंत्र वापरण्यापूर्वी यंत्राचे सर्व वॉशर्स तपासून पहावेत. ते खराब झालेले असल्यास त्वरित बदलून घ्यावेत. वॉशर्स वापरण्यापूर्वी ते तेलात अगर पाण्यात भिजवून योग्य ठिकाणी बसवावे. नोझलचे शेवटचे टोक वापरण्यापूर्वी स्वच्छ करून घ्यावे. त्याची छिद्रे तार घालून स्वच्छ करावीत. नेहमी वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी, म्हणजे ते फवारणी करणाऱ्याच्या अंगावर पडून इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. फवारणीचे काम झाल्यानंतर फवारणी यंत्रात स्वच्छ पाणी घालून फवारणी चालू ठेवून धुऊन काढावे. फवारणीचे काम करीत असताना खाण्याचे पिण्याचे अथवा धूम्रपान करण्याचे टाळावे. तसेच दुपारी भर उन्हात फवारणी शक्यतोवर करू नये. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, पीक संरक्षण उपकरणे आणि त्यांची निगा आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्याला राखता येईल. आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्फत.
0: कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात. वाचक स्वर होता मृणालिनी दहीकर यांचा.

आकाशवाणी यवतमाळ 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत आणि लगेचच परिसर कार्यक्रम 6:50 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये सांगितलं होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या टेस्ट असतात CBC, जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात ओव्हरऑल CBCचा जो काउंट असतो तो महत्त्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीसकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची जेवणानंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये HbA1c म्हणून ही टेस्ट असते जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल डिटेल असतं तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्त्वाची असते. मग विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 या पण दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्त्वाच्या असतात. नंतर थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्त्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन

0: असतं, एफ एस एच म्हणून जे हार्मोन असतं ते खूप महत्वाचं असतं, हे करणं खूप प्रत्येक स्त्रीनी गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाही आहे, तर ही योनिमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो, ते स्लाईडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो. ते बेसिकली गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाचा एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्त्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. ह्या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते, तर त्याबद्दल काही तपासण्या असतात, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत. त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जी तुम्हाला 3 रक्त तपासण्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो, हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो, कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते, पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे उज्ज्वस्तन आणि दावस्तन, हे उज्ज्वस्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, दावस्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या घरी करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मँडेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत, त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जे उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सृष्टीचा प्रत्येक कण एका विशिष्ट रसायनाने आणि सूत्राने बांधलेला आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानवनिर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिॲक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिॲक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक स्वरूप आहे ते कसं आहे.
1: नमस्कार श्रोते. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 लिओ बेकलँड यांनी बेकलँड

व्हाईट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 दशकातून जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. त्या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटाचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही, त्याऐवजी त्यावर फोटोडिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते, असे म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो. ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स ही अतिसूक्ष्म. या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअर मध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिकामधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. क्लोरिन

0: आता संस्कृत समाज
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण. 6:55 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष.

श्रोते हो, आज 3 जून जागतिक सायकल दिवस. आपल्या लहानपणी ज्याच्याजवळ सायकल तो फार श्रीमंत आहे असं वाटे. काही जणांजवळ सायकलही राहत नव्हती. तेव्हा काही तासांसाठी सायकल भाड्याने घ्यायची, काम करायचं आणि परत आणून ठेवायची. 50 पैसे 1 रुपया वगैरे भाडं असायचं. काय दिवस होते ते. आपली पिढीही ही सायकल शिकली ती स्वतःच्या सायकलवर नाहीच, एकतर भाड्याच्या किंवा शेजारच्यांच्या. आत्तापर्यंत बरीच लहान मुलं पटांगणात, घरातील अंगणात सायकली चालवताना दिसतात. सायकलवर दोघं तिघं बसवून, बास्केट वगैरे लावून आपल्यापैकी बरेच जणं वडिलांसोबत आणि आजोबांसोबत फिरली आहेत. पण अप्रूव वाटणारी ही सायकल आता कुठे आहे? किती जणांच्या अंगणात सायकल आहे आणि तीही चालू कंडिशनमध्ये? बघा, विचार करा. आजच्या इंधन परिस्थितीचा, आपल्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि जुन्या आठवणींचा, येणाऱ्या गंभीर परिस्थितीचा सुद्धा. इंधन बचतीचा हा संदेश घेऊन आजच आपली सायकल चालू अवस्थेत नीट करा आणि छोट्या छोट्या कामांकरिता विरंगुळा म्हणूनही सायकल चालवा. आता तर अनेक सुविधा असणाऱ्या सायकली लोक विकत घेतात आणि सायकलने जगभ्रमंती करतात. तेव्हा श्रोते हो, जीवनामध्ये आणि सायकलमध्ये चैन असणं गरजेचं आहे.

श्रोतेहो, आज बाबूराव पेंटर यांचा जन्मदिवस आहे. 3 जून 1890 या दिवशी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. चित्रकला आणि शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्र काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली. सिनेमाची पोस्टर्स रंगाच्या शुद्धतेविषयी आणि मिश्रणाविषयी बरीच माहिती त्यांना होती. म्हणूनच सिनेमाची पोस्टर्स त्यावेळची रसिकांच्या लक्षात राहायची. चित्रकलेतील त्यांचं तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचं वजन ते थोडे देखील ढासळू देत नसत. त्यातूनच ते एक कल्पनारम्य उत्कृष्ट अशी प्रतिमा निर्माण करत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या शिल्पाकृती आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल कलामहर्षी या पदवीने त्यांना गौरवण्यात आलं. आज बापूराव पेंटर यांचा जन्मदिवस.

0: दिनविशेष कार्यक्रम आपण ऐकलात, प्रस्तुती प्रज्ञा निळकरी यांची होती. दिनविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 7 वाजले आहेत.
1: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
2: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
1: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
2: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
3: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत. दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या, 96573 45 543, 9657345543.
4: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
5: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
4: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
6: NAC मान्यता प्राप्त.
5: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95 274 28 472.

स्त्री तुमची माता आहे, बहीण आहे, मुलगी आहे, सखीही आहे, तेव्हा स्त्री भ्रूण हत्येला प्रतिबंध करा आणि समाजात जागरूकता आणा.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळची 7:07 होत आहेत. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: जय हो। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो। गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो।
4: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण। पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी। जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन। आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय। आता सविस्तर बातम्या। राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली। या योजनेसाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 4,500 कोटी रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 30% हिस्सा असणार आहे। याशिवाय मुंबईतील हैदराबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी 5 महाविद्यालयांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली। तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळातील विविध पदांची निर्मिती करण्यास देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे। उच्च गती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं।

हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्च गती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. आपल्या मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती प्राप्त केल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध राहील. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पोलीस आयुक्तांकडे संवेदनशील भागात गस्त वाढवण्याची विनंती केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं की झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या जनगणना 2027 घरसूचीकरण आणि घरगणना सर्वेक्षणासंदर्भात समाज माध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्यानं नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीनं राबवली जात असून कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नये असं महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत आणि संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ CPI, CPM आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्याद्वारे काल नागपुरात निदर्शनं करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं काल मुदखेड तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्यातील 414 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 8 जूनला विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाणार असून 12 जूनला विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये पदवीदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे.
युवकांमध्ये भूजल संवर्धन, पाणी बचत आणि

0: जलस्रोत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं जलदिंडी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन जलसंवर्धनाबाबत जनजागृती करतील. पाणी अडवा, पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचं संधारण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे असं माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातील 11 गावात 16 टँकरनं तर जिल्ह्यातील 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणातून पाणी पुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उन्हाची तीव्रता जून महिना उजाडला तरीही अद्याप कमी होताना दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भंडारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं मूल्यांकन करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचा चमू दाखल झाला आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 दिवसीय आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या 2 बसेसची टक्कर होऊन 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5-180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3-38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्यातील शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातून गेला. हवामान. राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी. जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन. आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपिढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
3: केतकी केतकी. आमची आनंद

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत

आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे मानवी शक्तीवर चालणारं अत्यंत स्वस्त आणि प्रदूषणमुक्त असं साधन आहे. वाहतुकीचं माध्यम असण्यासोबतच तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तम व्यायाम देखील सायकल चालवण्याने होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा नियमित सायकलिंग केल्यानं हृदय आणि फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं, पायांचे स्नायू बळकट होतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजनही नियंत्रणात राहतं. तर सायकलचं महत्त्व आपल्या सगळ्या भारतीयांना आहेच. प्रत्येकच माणूस सायकल शिकतो. तेव्हा सायकलिंग करूया, आजच्या दिवसापासून तरी सुरुवात करूया. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग

0: किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल, तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती, एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
1: मी तुम्हाला हेडनेक कॅन्सर सांगू शकतो आणि हे टंबॅको अल्कोहोल अरिकानट आहे. जर हे प्री मॅच्युअर आपण खाल्लेलं आहे एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st century मध्ये आपण जातोय तिथे महिला त्यामध्ये फार स्ट्रेस असतो, ते फार कामं करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय. हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत, चांगल्या साध्या पदांवर

0: आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सरचा प्रकार मेलमध्ये जास्त आहे, कारण की मेल जास्त टबॅको खातो आणि जास्त काम करत होता. आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे, त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टबॅको हे जास्त युज केल्यामुळे आपल्याला कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
1: अच्छा, आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव्ह स्मोकिंग काय नेमकं आहे आणि पॅसिव्ह स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
0: एक्झाम्पल, फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग, तुम्हाला तिन्ही सांगतो. मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाही आहे पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेला आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
1: अच्छा,
0: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते त्यांना थर्ड हँड स्मोकिंग. थर्ड हँड स्मोकिंग नाही कॅन्सर होतो.
1: बापरे,
0: नंबर्स हे आहेत की जर 1 मिलियन टबॅको मुळे डेथ होते, 1 मिलियन बिकॉज ऑफ सेकंड स्मोकिंग.
1: बापरे,
0: दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मन घडत नाहीये, याला एव्हिडन्स आहे.
1: अच्छा डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की जी म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालं अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
0: यासाठी माझ्याकडे 2 स्टेटमेंट आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आत माहित आहे ना की चांगलं नाही हे, तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ल्या मला काय किंवा माझ्या आजोबांनी खाल्ल्या त्यांना काय होत नाही. पण जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार का तंबाखू खायला, नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, तो मी सांगणार दारू पिताली माझा ऍक्सिडेंट झाला नाही, पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचे. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना पाहिलेलं आहे कॅन्सर झालेलं, त्यांना त्यांचा काय दोष आहे? त्यांनी काय तंबाखू खाल्लेला नाही आहे.
1: बरोबर,
0: पण तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? That is the reason why tobacco is one of the preventable causes of cancer. You can prevent cancer with that by not having tobacco.
1: Nakki.
0: Similarly, oral cancer is one of the most preventable oral cancer. You can stop oral cancer.
1: Nakkis, doctor. Doctor, मला सांगा की कॅन्सर म्हटलं की जसं मानसिक खच्चीकरण आपलं होतं, तसंच एक विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं. तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
0: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी अन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
1: डॉक्टर हितेश, मला सांगा की एखाद्याची फार इच्छा आहे की दारू सोडायची आहे, सिगारेट सोडायची आणि तंबाखू सोडायची आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, त्यांनी कुठे जायचं, कोणाची मदत घ्यायची?
0: स्वतःची. याला आपण इंग्लिशमध्ये टर्म बोलतो कोल्ड टर्की. म्हणजे द बेस्ट वे टू लीव टबॅको इज सेल्फ विल. सेल्फ विलच एक मेडिसिन आहे ज्यांनी तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू सोडू शकत नाही. ते आतून यायला पाहिजे की आपला तंबाखू सोडायचा आहे, आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात. कधी कधी फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय की तंबाखू सोडायची, किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधलेला आहे की लाल धागा म्हणजे तंबाखू सोडायची, कानमध्ये आपण, मला माहित आहे की माझी आई सांगायची तू कानमध्ये खडा करून घ्या, हे करायचं नाही. मला कधी कळत नाही, कळत असायचं, आता कळतोय. कानाचा खडा म्हणजे रिमाइंडर आहे की हे करायचं नाही. तसंच हे काफी रिमाइंडर्स असतात, हे युज केलं तर आपल्याला टबॅको सोडता येतं. हे नॉन फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिनच्या व्यतिरिक्तचे, हे
1: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
0: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल, तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6 वाजता तुम्ही तुमची टाइम, एक्झाम्पल माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, त्या सकाळी 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
1: अच्छा,
0: त्यावेळी तुम्ही घेऊ नका, 1 तासाने डिले करा. जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत,

0: तो त्यावेळी सारे चेंज करा. कारण की फ्रेंड्स, सी पीअर प्रेशर हा एक टर्म आहे. पीअर म्हणजे फ्रेंड्स आणि प्रेशर. फ्रेंड्सच्या प्रेशर मुळेच हा फर्स्ट आपला धक्का लागतो तंबाखूचा. तर आपण फ्रेंड्स सर्कल चेंज करतो, जर आपण तो एक तासाने किंवा एक दिवसाने आपण डिले केला तर नाही फार आपल्याला, कारण की तो आपल्याला जी हवी असते ती क्रेविंग्स असते ती तो त्यावेळेस आपल्याला जास्त असते. तो एक तास काढला ना आपण तर खूप चांगला आपल्याला हेल्प भेटतो नॉन फार्मेकोजेनिक. त्यानंतर आपल्याला फार्मेकोजेनिक म्हणजे मेडिसिन, म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
1: मला हेच डॉक्टर विचारायचं आहे की हल्ली असं ऐकलं जातंय की तंबाखू सोडायची असेल तर, म्हणजे ते तंबाखूची तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता यावेळेत आपल्यालाही खायचे असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्युइंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे, त्याची पण सवय लागू शकते का? ते
0: इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युइंगम निकोटीन पॅचेस, पॅचेस असतात म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस तुम्हाला असं वाटणार नाही की मला सिगरेट घ्यायची. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात, 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युइंगम असतात, हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सेल्फेन. त्याच्या ऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्हाला तुमची तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की. म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, मला सोडायला
1: हानिकारक आहे,
0: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
1: पण डॉक्टर, मुळात आपल्याला हेड अँड नेक कॅन्सर होऊच नये किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नये, म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी?
0: तुम्ही सांगितलं की एक जे व्यसन आहे तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल, अरेकन. आउट ऑफ 100 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीला दात असतात, ते पण लागून लागून लागून लागून तिचे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते टू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नलमध्ये 2017, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे, पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इलफिटिंग आहे, बरोबर लागत नाही, वारंवार लागते, तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. 5th इज गुड स्लीप, 6th इज गुड एक्सरसाइज. नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, BMI बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा. हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर हितेश, जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्या?
0: कॅन्सरनी घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राम मध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्स मध्ये मुळे कॅन्सर होतो, ते करायचं नाही. आणि कोणकोणते चांगले गोष्ट आहेत किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ती आपण चांगली घेतली पाहिजे, त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बटच्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या. कॅन्सर इज देअर बट इट इज क्युरेबल, सो फोकस ऑन क्युअर. इफ इट इज क्युरेबल यू कॅन बी बॅक टू लाईफ अँड ऑल्सो बॅक टू वर्क.
1: नक्कीच डॉक्टर. श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही, तर वेळीस निदान झाले तर तो जिंकता येतो, हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवला आहे. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची नियमित तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं, हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना ही महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि श्रोतेहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रानं सहक्षेपित केला.

0: माझं घर माझा संसार चित्रपटातील गीत आपण ऐकलं. ही रचना सुधीर मोघे यांची होती. स्वर होता अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा. संगीत अरुण पौडवाल यांनी दिलं होतं.
1: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
2: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
1: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
2: शक्य आहे काका. दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
3: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत. दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657345543.
4: तुझे पाने को दिल करे

0: Don't tell too much.
1: सोनू निगम यांच्या आवाजात ही रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.
2: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
3: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
2: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
4: नॅक मान्यता प्राप्त.
3: संपर्क गजानन समृद्ध वारसर 95 274 28 472.

0: राजकुमार रिझवी यांच्या आवाजात कतील शिफाई यांची गझल आपण ऐकलीत. मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून यावेळी आपण ऐकत आहात.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 9887680490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
3: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
4: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
3: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
4: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
5: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 2:30 दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657 3 4 5 5 4 3.

पद्मावत चित्रपटातील ही रचना शिवम पाठक यांनी गायली होती. संगीत संजय लीला भन्साली यांचं होतं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 8 वाजता आहेत समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

102.7 मेगाहर्ट्स FM आकाशवाणी यवतमाळ 8:15 असे आहेत चित्रपट संगीत.

0: संजोग चित्रपटातील गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर यांच्या आवाजात ही रचना होती राजेंद्र कृष्ण यांची.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 9887086490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
0: हकीकत चित्रपटासाठी स्वर आहे लता मंगेशकर यांचा, रचना कैफी आझमी यांची आणि संगीत आहे मदन मोहन यांचं.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: दररोज सकाळी 11 वाजता ऐकायला विसरू नका आकाशवाणी यवतमाळ केंद्रावरून.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 8:40 परत एकदा आपण ऐकणार आहात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळची 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

0: ऐकतायचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. DRDO कडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण

सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माऊंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण, समन्वित कारवाया, सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं, डार्कनेट आधारित तस्करी, अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं एनसीबीनं आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन अँग हाईंग यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमाप्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमाप्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमाप्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक

शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झाल्यापासून अवघ्या 2 वर्षांच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 अधिक थेट टीव्ही वाहिन्या 200 अधिक रेडिओ सेवा थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवाली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरू होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचं छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. DRDO रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नितीन मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेली रचना जानिसा रक्तर यांची होती. नूरी चित्रपटाला संगीत खय्याम यांनी दिलं होतं.

राही बदल गए चित्रपटातील ही रचना लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात आपण ऐकलीत. गीत होतं गुलशन बावरा यांचं आणि संगीत आर डी बर्मन यांचं होतं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

संपादक और प्रस्तुतकर्ता रमेश गोखले। आज के फनकार।

श्रोते हो विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकलेत. 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम. 10 वाजले आहेत. ऐकूया सुगम संगीत.

0: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीची रचना सुरेश भट यांची होती. स्वर होता आशा भोसले यांचा आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: पॅराऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल
2: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
1: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
2: शक्य आहे काका. दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
3: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657545 43.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
2: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
1: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
2: शक्य आहे काका. दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
3: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657345543.

0: स्वर होता भीमराव पांचाळे यांचाच, रचना सुरेश भट यांची होती. सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 988-17-86-490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

0: यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना गायली होती सुरेश वाडकरी यांनी.
1: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
2: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
1: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
2: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
3: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंतच दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657345543.

शांताराम नांदगावकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं अरुण पोडवाल यांनी आणि स्वर होता अनुराधा पोडवाल यांचा. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात. दहा वाजून 30 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपकी पसंत कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत. आणि आज मी तुमच्यासोबत प्रज्ञा नेळकरी. तुमच्या पसंतीची गीतं घेऊन आणि तुमच्या पत्रांना घेऊन ऐका तर कार्यक्रम आपकी पसंत.

श्रोते हो, आपकी पसंत कार्यक्रमात सुरुवातीची ही रचना ज्वेल थीप चित्रपटातील अपणेतलीत स्वरलता मंगेशकर यांचा होता. हे गीत ऐकायचं होतं बालाजी चौक इथून दिलीप श्रीवास, विद्या श्रीवास, वैष्णवी, सुरेश, युग, राजेश, पुष्पा, ओम, जय, डॉक्टर सुनील सरगर, राकेश प्रजापती, विठ्ठलवाडी साईनगरचे शंकरराव, शोभा, राजू, सुषमा, हर्ष, यश, उईके, माळीपुरा अकोला इथून सुरेश कुंदन, यशश्री, सानवी, बुंदेले हैदराबाद इथून तरंगणी, जिगर, देविका, रुपारेल आणि समस्त श्रीवास परिवाराची पसंती, सतीश वाघमारे, अतिश, स्वाती, वर्षा, श्रुमण वाघमारे, श्रुमेण वाघमारे, MIDC चंदननगर सातारा इथून, वारणा शहापूर कोल्हापूरचे विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत आणि माया चव्हाण, आझादनगर, लक्सर, हरिद्वार इथून ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबीर राही, मेहराज जहा, ताज मोहम्मद अन्सारी आणि मेहराज जहा, समस्त परिवाराची पसंती याच गीताला, रामेश्वर बेहरे, मालुताई बेहरे, उत्तमराव जाधव, आशाताई, वामनराव, सुनंदाताई, अमर बेहरे, अभिजित, आकाश, ओंकार, आशिष आणि आदर्श इंगोले, फुले चौक, आरेगाव, मोहाइजारा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ इथून या गीताला पसंती होती. पाकिजा रेडिओ श्रोता संघ, वैष्णव कॉलनी, सनावद, मध्य प्रदेश इथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकिर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गौड, मोहम्मद शादाब खत्री, गणेशपेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे, सौ संगीताताई, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे, फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात, तिरुपतीनगर लातूरचे संगीता जैन, सुरेश जैन, दयानंदनगर नांदेडचे प्रकाश जैन, महावीरनगर भाग एक दारव्हारोड यवतमाळ इथून साहेबराव मनवर, रंजनाताई, कुणाल, प्रीती, प्रियंका, वियानबाबू मनवर, उत्कर्ष सोसायटी इथून अशोक खडसे, वर्षाताई, शिवाजीराव खडसे, चंदा खडसे या सर्व श्रोत्यांना

कोहरा चित्रपटासाठी पसंती आपल्या या श्रोत्यांची होती. शाहूनगर यवतमाळ इथून राहुल मनवर, सरलाताई, विशाल, चेतन मनवर, रोशनी मनवर आणि बेबी प्रियांशी. छत्री तलाव अमरावती इथून साधनाराणी गुप्ता आणि किशोर गुप्ता यांना हे गीत ऐकायचं होतं. शनिवार पेठ बीड शहर इथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ वल्लभ श्रावणी आणि प्रथमेश कुलथे. गाव वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथून नारायण आबाजी पुंडे, सोनबाराव पुंडे, हर्षदराव पुंडे. वरुड जळुका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद, स्वराज वानखडे. हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार पोपळघट, माया शिवांश चंद्रकला पोपळघट, देविदास पोपळघट. भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, श्रावण, अनिता आणि समस्त बिडवे परिवार. जी स्टार रेडिओ श्रोता संघ शिरपूर जैन इथून गिरीश देशमुख, सोनाली रेणुका आरव आणि जी वाय देशमुख. ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद इथून श्री सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव. संचित वाया मवताळा इथून प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख. करडा रिसोड इथून सानवी देशमुख आणि सर्वत देशमुख. समस्त राजे जाधव देशमुख आणि वायाळ परिवाराची पसंती याच गीताला. सुंदरखेड राजमाता बुलढाणा महाराष्ट्र इथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा, आकाश कुमार आणि समस्त नरवाडे परिवाराची पसंती. हेच गीत ऐकायचं होतं सुनील पेंदाम, सुनीता, निकिता, दामिनी, श्रेया पेंदाम, बढे प्लॉट, पुलगाव जिल्हा वर्धा इथून या गीताला.

0: पसंदी।
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने।
2: वाह बसला। अनोख्या पासून बचाव करा।
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा।
0: आपकी पसंद कार्यक्रमात राजा हिंदुस्तानी चित्रपटातील गीत आता ऐकूया। हे गीत ऐकायचं आहे अमरावती प्रवीणनगर इथून चंदूजी हातोले आणि संजय हातोले यांना। प्रियंका आर्या, पंकज वाडोदे, बीटी वाडोदे पुणे इथून याच गीताला पसंती। तालुका उमरखेड ढांडकी इथून राम गाडेकर, सुनीता गाडेकर, अभिजित कोमल आणि अभिषेक गाडेकर। छत्रपती नगर वडगाव यवतमाळ इथून MW पाटील, प्रतीक, उत्कर्षा, अनुष्का, सानवी आणि अक्षय तायडे। गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक, मिका बिरक। धामणी मानोरा तालुका जिल्हा वाशिम इथून पेंटर तुळशीराम डेरे, सौ माया डेरे, नितीन खाडे, शब्बीर खान, प्रज्वल डेरे आणि अनुत डेरे। हेच गीत ऐकायचं आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ यांना। यवतमाळ वंजारी फैल इथून श्री कुंतीकुमार उके, सौ उषाताई, सौ योगिताताई, नितीन, राहुल, मनीष, वंश उके, समस्त मित्रमंडळ, विनयजी रामनगरिया, श्रावणजी राऊत आणि लक्ष्मणराव भिवणकर या सर्व श्रोत्यांना राजा हिंदुस्तानी चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे।

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887086490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: श्रोते हो, आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम तुम्ही आता AIR ॲपवर सुद्धा ऐकू शकता. तेव्हा सर्वदूर आपण ऐकू शकता कार्यक्रम आपकी पसंत.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही रचना नवाब आरजू यांची होती. साथी चित्रपटासाठी संगीत होतं नदीम श्रवण यांचं. आणि हे गीत ऐकायचं होतं बालू मनवर, रजनी मनवर, श्वेता लकी, मनीष मनवर, गाव तरोडा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ इथून या गीताला पसंती. नाचणगाव बाजार चौक इथून आरती भगत, आशाताई, उषाताई, वृषाली पूर्वी, लताबाई भगत, प्रदीप भगत, विशाल भगत, रामचंद्र भगत आणि समस्त भगत परिवार. जांभरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, कुमारी साध्वी, समस्त जोशी परिवार. परभणीहून गणेश हारगावकर. सरोज चौक अमरावती इथून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा सालिया, शोएब खान, सायमा खान, पोत्रा मुश्ताबा खान, पोत्री आफिया खान, राऊफ भाई, शाहिद भाई. गांधीबाग अकोला इथून रमेश कटणकर आणि वैशाली कटणकर. ग्रामपाथरी जिल्हा चंद्रपूर इथून ठेमाजी ठिकरे, मंगला चंदू, रौनक ठिकरे, कल्याणी ठिकरे, शंकरराव खेकारे, रामहरी लोखंडे आणि समस्त मित्रपरिवाराची पसंती. राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, अर्जुन गवनेकर या सर्व श्रोत्यांची पसंती बेर्डी इथून आलेली होती. मुक्काम पोस्ट नाचणगाव येथून सुरेश कुळकर्णी, मालती कुळकर्णी, बंडूराव कुळकर्णी आणि समस्त कुळकर्णी परिवाराला हेच गीत ऐकायचं होतं. आपकी पसंत कार्यक्रमात भिगी पलके चित्रपटातील गीत आता ऐकूया. या गीतासाठी पसंती आहे किशोरनगर अमरावती इथून हिरामण शेंडे, शीलादेवी शेंडे, मनीष दर्शना, रमेशचंद्र कांबळे आणि सरोज कांबळे यांची. हेच गीत ऐकायचं आहे. मांगीलालजी तुनगर, सौ वच्छलाताई तुनगर, अमोलकुमार तुनगर, सुमितकुमार तुनगर, सौ मयुरी तुनगर, कुमारी विदा तुनगर, पुण्यावरून प्रतीक्षा बुलबुले आणि दीपकराव बुलबुले, साईलीला पार्क आर्णीवरून समस्त तुनगर परिवाराची पसंती या गीताला. हिना रेडिओ श्रोता संघ ढाणकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ इथून शेख रफिकभाई नजरानाबी, शेख सोनू, भास्कर गायकवाड, अन्नपूर्णा गायकवाड, विशाल गायकवाड आणि फत्तू कुरेशी

मेहरनगर उमरखेडेथून अभिजित गव्हाणकर राही, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश, सिद्धांत, प्रणिता, अर्जुन गव्हाणकर, वैशाली, शैलेश गव्हाणकर, नागपूर इथून सुमित गव्हाणकर आणि ध्वनी गव्हाणकर, समस्त गव्हाणकर परिवार बदलापूर, मुंबई, मेहरनगर, उमरखेड आणि आकार हाईट्स बहादुरा नागपूर इथून. हेच गीत हुकुम करमरकर, सुनीता हार्दिक, प्राची, तनू करमरकर बेर्डी इथून या श्रोत्यांना ऐकायचं आहे. श्रावस्ती सोसायटी यवतमाळ इथून भक्तराज बनसोड, तिलोत्तमा, शोरवी, तुषार आणि रोहन बनसोड यांची पसंती भिगे पलकी चित्रपटातील या गीताला.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ. NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95 274 28 472.
2: श्रोते हो, कार्यक्रमातील यानंतरची रचना आपल्या या श्रोत्यांना ऐकायची आहे. मुक्काम वाढुना खुर्द इथून किसन चंदा गणेश कुंबरे, पडसकुंड इथून उज्ज्वला राजू नेताम, भावना नयन नेताम यांना, राम रहीम नगर यवतमाळ इथून जनाब शेख आझाद, बेगम लतीफा आझाद, बेबी आयजा शेख, कोटवा नारायणपूर बाबापट्टी बलिया इथून ओमप्रकाश राय, श्रीमती उषा राय, अमित कुमार राय आणि हॅपी राय, दुबिहा नेवादा गाझीपूर इथून प्रतीक, श्रीमती रोशनी राय आणि प्रांजल राय. हेच गीत ऐकायचं आहे सय्यद आदिल, सिमरन सय्यद आणि फरजाना सय्यद. इंदिरानगर पांढरकवडा येथून सय्यद अमिनूर या श्रोत्यांना, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, यडगुळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून, तुषार कुरणे, प्रशिक कांबळे, एकता मेघना, उत्कर्षा, अरुण येळगुडकर, मुक्कामपोच चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून या गीताला पसंती. शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी सृष्टी, समस्त पाटील परिवार, शिंदे चौक, दक्षिण कसबा, सोलापूर महाराष्ट्र इथून, विठ्ठल काटे, संगीता काटे, आविष्कार, मकरंद, सचिन, प्रतीक, नवीन दहिफळ तालुका शेवगाव जिल्हा

ह्या अहिल्यानगर येथून या गीताला पसंती, नाचणगाव येथून मोहन ढोलकीवाले, गणेश ढोलकीवाले आणि सुरेश ढोलकीवाले, भुरसुदा येथून गजेंद्र चिराग नेहा भगवानी, चंद्रप्रकाश संतोषी सेन छत्तीसगड येथून या गीताला पसंती, संघर्ष रेडिओ श्रोता संघ फुपगाव तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ येथून अरुणकुमार जाधव, सौ आशाताई जाधव, अशोक जाधव, सौ रेणुका, कुमारी मोहिनी, आदिती, अरुषी, क्रिश, देवांश सोबतच समस्त जाधव परिवाराची पसंती याच गीताला. हे गीत आहे काश्मीर की कली चित्रपटातील.

0: श्रोतेहो, काश्मीर की कली चित्रपटातील हे गीत ऐकायचं होतं कनेरा मोहल्ला पटियाला येथून बत्ता परिवाराला. मुकेश बत्ता, नीलम, नितीन पलक, करण गीतू, निहारिका आणि वंश बत्ता. अयोध्यानगर राळेगाव इथून विनोद कुमार ढवळे, वेणुताई, प्रथमेश आणि रुचा ढवळे. छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजे, राजेश राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश. हेच गीत ऐकायचं होतं मुक्काम खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली इथून शहाजी बोडखे, नंदा, हनुमान, सारिका, सुरेखा, आरवी आणि समस्त बोडखे परिवाराला. आपकी पसंत कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकत आहात आणि श्रोते हो, आज मी तुमच्यासोबत आहे प्रज्ञा निळकरी.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

दिलवाले चित्रपटातील गीत कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या आवाजात आपण ऐकलं. या गीताला पसंती होती. जयंबे श्रोता संघ उसळ गव्हाण वार्ड क्रमांक 1 तालुका धामणगाव रेल्वे इथून. विनोद लांजेवार सौ संगीताताई मुक्ता वंदिता सोपान लांजेवार घारफळवरून गुंजखेड गुरुजी यांची. दौलतबाग मुरादाबाद इथून जाफर हुसेन नईमा बेगम कासिम अली नदीम अली आणि जुनेद अलबासी. नाज मंजिल मेहसोल सीतामंडी बिहार इथून. अक्रम हुसेन प्रिन्स बेगम इशरत अक्रम वसीम अक्रम रुबीना वसीम आरिज वसीम नदीम अक्रम शमीम अक्रम अमन अक्रम ममता राणी शर्मा पूनम कुमारी शर्मा बच्चू शेख चीना शेख. कोआथ बिहार इथून शेख जफर हसन नरगिस जफर नूर महल मेहसोल इथून. हुमेरा नाज सुमेरा नाज अबीहा नाज अरहान बाबू हमजा बाबू मुजम्मिल बाबू. आदर्शनगर मलोट इथून राज शर्मा मीना शर्मा योगेश मेंडी सौरभ शाइना आणि निवांश शर्मा. सोनू विश्वकर्मा मोनू विश्वकर्मा साल्याखेडी जिल्हा आगार मध्य प्रदेश इथून या गीताला पसंती. बालाजी चौक यवतमाळ इथून ओटी श्रीवास मीनाताई नितीन गायत्री भूमी तनीस जिया सिया सोनी श्रीवास. राणी झासी चौक इथून मुकेश दीपिका लविसा शौर्या शुभम कुकू कल्याणी श्रीवास. धामणगाव रेल्वे परसोडी इथून मनोज धोटे संगीता धोटे प्रेमाताई धोटे आणि हेमंत धोटे. डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजबिये राधिका बेबी अनिष्का आणि तन्मय गजबिये. बिलाईगड छत्तीसगड इथून रोशन देवांगण कौशल्या देवांगण हेमलता देवांगण आणि डिम्पल देवांगण या श्रोत्यांना हे गीत ऐकायचं होतं. राजेंद्रनगर यवतमाळ इथून रेश्मा लोखंडवाला अनाया आर्या समीर अमीनभाई मोंटू आणि निजार लोखंडवाला. संकेत रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा इथून संकेत सकट रामदास सकट नंदा सकट जुबेदा शेख कोमल पाटोळे स्वाती गोरे आणि मंदा पाटोळे या सर्व श्रोत्यांची पसंती या गीताला होती.

सुहाग चित्रपटातील ही रचना होती. गायली होती शैलेंद्र सिंग, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांनी. ऐकायची होती आपल्या या श्रोत्यांना आरणी अमराईपुरा येथून श्री नंदकुमार शिवरामवार, सौ रीनाताई शिवरामवार, सार्थक अथर्व आणि समस्त शिवरामवार परिवाराला. माळीवेस बीडहून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना शीतल, अभिजित उबाळे, बाळराजे, सचिन उबाळे, उस्मान शेख फौजी, सायरावानो शेख, दस्तगीर शेख, फैज नबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिला अभिषेक, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्पर सोगा. जिल्हा लातूरहून तालुका बिलोली, जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद, बाळराजे, अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. रामपूर शिरोली तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ येथून याच गीताला पसंती आली आहे. नितीन पाटील, प्रीती पाटील, आदिती, युवराज, कपिल, हंसराज जाधव, कल्पना जाधव, स्वप्नील जाधव, समस्त पाटील आणि जाधव परिवाराची. शंकरराव बनसोड, संगीताबाई बनसोड, आशिष बनसोड, संदीप भिशे, दर्शना सारिका, मुक्काम ढाकुलगाव, अशोकनगर, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती इथून या गीताला पसंती. संघमित्रा श्रोता संघ पोफाळी, जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता, यशोदा, धम्ममित्र पी बी सिंगणकर, समस्त सिंगणकर परिवाराची पसंती. आंबेडकर चौक वाकोडी इथून उत्तम जमधाडे, स्वराज जमधाडे, स्वरित पोपलवाड, संघर्षा संविधान धोंगडे, हिंगोली खेरडावाडी येथून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, पूर्णा देगावचे सदाशिव थोरात, तोरणाळा वाशिमचे सुखदेव राऊत, या सर्व श्रोत्यांना हे गीत ऐकायचं आहे. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया मशाल चित्रपटातील गीत. या गीताला पसंती आहे पांगरा शिंदे तहसील वसमत इथून रामचंद्र धोंडीबा इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई मयुरी, सुरभी मंजुषा, गौतम नामदेराव शिंदे पाटील, मास्टर विलास शिंदे पाटील, सुनील जबडे, दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मनू ठोके, वसमत जिल्हा हिंगोली इथून लक्ष्मी उत्तम कांबळे हिंगोलीचे, तामसा रोड तहसील हदगाव इथून श्यामराव पडघणे बेबी आणि बिट्टू पडघणे, लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड इंदोर इथून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न खर्चे, ललिता खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी, मालती स्वाती प्रयाग चौधरी आणि देविका चौधरी. हेच गीत ऐकायचं आहे. सुरेश गुजर, बेबीबाई गुजर, चंद्रकांत गुजर, प्रियंका गुजर, प्रशिक गुजर, मुक्काम कोल्ही पुनर्वसन तालुका एक, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ येथून. कार्यक्रमातील शेवटचं गीत मशाल चित्रपटातील.

0: श्रोतेहो, आपकी पसंद कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता आणि सोबत नवीन श्रोत्यांना पण सहभागी करून घ्या आणि पसंती पाठवा आमच्या या पत्त्यावर, कार्यक्रम आपकी पसंद, आकाशवाणी केंद्र, गोधनी रोड, यवतमाळ. तेव्हा प्रज्ञा नीळकरीला द्या अनुमती, पुन्हा भेट आहेच आपकी पसंद कार्यक्रमात.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद, चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.
0: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून दुपारचे 12

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, आज 3 जून जागतिक सायकल दिन. आजचा हा दिवस म्हणजे आपल्या संपूर्ण मानवजातीच्या साधेपणाचा, आरोग्याचा, पर्यावरण प्रेमाचा आणि शाश्वत जीवनशैलीचा गौरव करण्याचा दिवस. 2 चाकांवर फिरणारी सायकल ही जणू आपल्या मानवी जीवनाला गती देणारी, शांत, संयमी, निरागस तरीही भक्कम अशी साथ करते. मैत्रिणींनो, याच सायकल दिनाच्या अनुषंगाने आज आपल्याकडे अशा 2 मैत्रिणी आल्या आहेत ज्यांनी वयाच्या 60 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली आणि ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली. त्या दोघी मैत्रिणी आहेत हेमलता राव आणि जयश्री जाधव. आज आपल्या या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या या वयातल्या सायकलवरून केलेल्या नर्मदा परिक्रमाविषयी. तर हेमलताताई आणि जयश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्या सायकल दिनाच्या अनुषंगाने आपण ही आज मुलाखत करतोय. त्याच्या बरोबरच तुम्ही नर्मदा परिक्रमा सायकलवरून केली, हे आणखी विशेष या सगळ्याचं. तर सायकल कधीपासून तुम्ही चालवत आहात, काय सांगाल हेमलताताई?
1: शाळा कॉलेज सोडल्यानंतर सायकल चालवलीच नव्हती जवळजवळ 38-40 वर्ष. 22 साली जेव्हा एक मेसेज आला होता की सायकल वारी, आपण जशी पायीवारी करतो तशी सायकल वारी ही पंढरपूर ते घुमांत 2300 किलोमीटर 23 दिवस अशी जाणार आहे, तर मला ती संकल्पनाच खूप आवडली. हा अनुभव वारीचा घेण्यासाठी आपल्याला अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आयोजकांना फोन केला, त्यांनीही तुम्हाला सायकल येते का एवढंच विचारलं. फार काय अनुभव वगैरे असं काहीही न विचारता त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं. इथेच मला खरं तर खूप त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे मला वाटलेला आत्मविश्वास, त्यातून मी ती पुढे
0: सायकलवारी
1: सुरुवात केली आणि 3 महिन्यातच लगेच आमची सायकलवारी सुरू झाली. पुढली सतत 3 वर्ष मी ती सायकलवारी
0: करत
1: पूर्ण केली. आग्रा ते राजगड सायकलिंग केलं, इतर काही राईड्स केल्या.
0: बर, जयश्री, ते तुम्ही सायकल चालवायला कधीपासून आणि कशी सुरुवात केली?
2: 2020 सायकल सुरू घेतली. त्याच्या आधी मी जवळपास 35 वर्ष कॉलेज सोडल्यानंतर सायकल नव्हती. रिटायरमेंट नंतर काय करायचं या विचाराने सायकल चालवावी हा विचार आला मनात. जवळपास 3-4 महिने कुठली सायकल घ्यायची, पण माझ्या मुलाने मग 2 डिसेंबर 2020 रोजी एकटाच जाऊन सायकल घेऊन आला.
0: छान.
2: आणि त्यावेळी मला वाटलं की मला सायकल चालवता येईल असा विचार आला. मग सायकल आणल्यानंतर तिला पाहिली, पाय टाकायला प्रयत्न केला. कमीत कमी 4 दिवस त्या सायकलला फक्त हात लावायचे आणि ठेवून टाकायचे, कारण मला पाय टाकताच येत नव्हतं, सायकलवर बसता येत नव्हतं, कारण वय बरोबर 57 वय, जर पडलो तर हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं पण मला वाटलं. पण असं 3-4 दिवस घेता घेता तो पाय टाकता आला मला, आणि एकदा पाय टाकला सुरुवात केली तर ते अजून बंद नाही केले.
0: वा,
2: आणि माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत मला असं वाटतं की ती सायकल पूर्ण साथ
0: मैत्रीण झाली. आता ती तुमची
2: एकदम जीवाभावाची मैत्रीण.
0: वा, छान. आणि मग सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या दोघींच्या मनात असं का आलं की आपण नर्मदा परिक्रमा सायकलवर करावी आणि ते सुद्धा ह्या वयात? तर काय सांगाल हे मला ताई?
1: नर्मदा परिक्रमा जी पारंपरिक केली जात होती, पण आता खूप लोक परिक्रमा करतात, वेगवेगळ्या मार्गाने करतात. आणि आता भौगोलिक परिस्थिती पण अशी बदलली की तिथे अनेक ठिकाणी बंधारे झाले, डॅम झाले, रस्ते मोठमोठे झाले, शेती आधुनिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे काही तिथलं रचना बदलल्या. चौकशी करता आणि अभ्यास करता लक्षात आलं की पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा 50%-हून अधिक वेळा रस्त्यावरूनच परिक्रमा करावी लागते.
0: बरोबर.
1: म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून परिक्रमा केली जाते असं फारच क्वचित आहे आणि त्याला खूप मोठा कालावधी आहे.
0: बरोबर.
1: दुसरी गोष्ट म्हणजे की तोपर्यंत 3 वर्ष सायकलचा चांगला अनुभव होता, त्यामुळे असं वाटलं की सायकल हा मार्ग लवकर पण होईल, त्यापेक्षा सुद्धा निसर्गाजवळ सुद्धा राहता येईल, नर्मदा मैयाचाही सहवास लाभेल, आश्रमातला सहवास, तिथलं तपस्या स्थली बघणं हे आपल्याला त्यातून अनुभवता येईल. आणि जरा आपण जास्त सामाजिक जवळकी आपल्याला सायकलच्या मार्गातून मिळते असं मला वाटलं.
0: हे ठरवल्यानंतर अंमलात आणेपर्यंत

0: पर्यंत असा मनात विचार आला नाही का की आपण सायकलवर जातोय ते ओके आहे ना, काय प्रॉब्लेम नाही येणार, असं काही कुठे मनात आली का शंका? काय सांगाल जयश्रीताई?
1: दररोजचा अनुभव आहे की दररोज मी स्वतः कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर सायकल डेली चालवते पुण्यामध्ये. पहाटे उठणे, आवरणे आणि सायकल बनणे, इतर व्यायामापेक्षा सायकल हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे असं मला जाणवलं. सायकलवरून नर्मदा परिक्रमा करायचा विचार आला तर ह्यावेळी तो 2-3 वर्षापासून आमच्या दोघींच्या मनात होतच की परिक्रमा करायची. सायकल तर आमच्या त्याच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे आम्ही विचार केलेला होता सायकलवर जायचंच. पण ह्यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं कुणालाही काहीही बोलायचं नाही, सायकलवर पॅक करायचं, लागतं ते सामान घेणे आणि सुटणे. कारण खूप इच्छा होती आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छेसोबत मैयाने पण ह्यावेळी आम्हाला बोलवलंच.
0: ही परिक्रमा कधी केली?
2: परिक्रमा आम्ही 1 जानेवारी 26 पुण्यातून निघालो आणि 2 तारखेला ओंकारेश्वरला आम्ही बस मधून ही सायकल घेऊन गेलो. ओंकारेश्वर जाताना सुद्धा असं झालं की धामणोदला उतरलो आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथून काही आम्हाला टेम्पोतनं किंवा अशी सायकल नेता येईल किंवा बसनी, पण आम्हाला काही मिळालंच नाही. आम्ही धामणोद पासूनच ओंकारेश्वरला 80 किलोमीटर चालवूनच गेलो सायकल. आणि मग तिथे ओंकारेश्वरला आपण जेव्हा जातो नर्मदा परिक्रमेची सुरुवात, तिथे आम्ही गेलो, त्यांनी आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून दिलं, तिथे राहण्याची व्यवस्था. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला संकल्प सोडवला आणि आम्ही तिथून 3 तारखेला निघालो. सुरुवात झाल्यानंतर असं काहीच निश्चित नसतं आपण किती अंतर जाणार, कुठे राहणार, काय खाणार.
0: पण तुम्ही साधारण रोज किती अंतर जायचा?
2: आम्ही रोज साधारण 80 ते 100 टप्पा ठरवलेला होता. पण आपण ठरवून काही होत नाहीये, कारण नर्मदा मैया जे ठरवेल तिच्या इच्छेप्रमाणे होतं असे आम्ही प्रत्येक वेळेला अनुभव घ्यायचो. आणि जात असताना आम्हाला रस्त्याची परिस्थिती कशी असेल, आश्रम कसे मिळतील, वाटेत अनेक ठिकाणी आग्रह करून खूप वेळा आपल्याला मनापासून अगदी प्रेमळ आग्रहाने अनेक आश्रमामध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते. त्यांना सेवा करण्याची संधी अगदी मनापासून हवी असते. आणि दुसरा नियम असा आहे परिक्रमेचा की सूर्योदयानंतर ती सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती संपवावी. त्यामुळे आम्ही सुरुवात करायचो की कुठे आपल्याला आता आज निवास करायचा आहे त्याची चौकशी करून त्याप्रमाणे आम्हाला थांबावं लागायचं. त्यामुळे त्या प्रकारे मग ते अंतर ठरायचं की आम्ही किती अंतर जाऊ शकतोय.
0: अच्छा, किती दिवसाची ही परिक्रमा तुमची होती जयश्रीताई, काय सांगाल?
1: परिक्रमेसाठी आम्ही साधारण 34 दिवस आधीच धरले होते. अच्छा, तसे 45 दिवस म्हणलं होतं, पण 30 ते 35 दिवसात आपण पूर्ण करावी.
0: अच्छा,
1: हा निश्चय करूनच गेलो होतो. तिथले रस्ते माहिती नव्हते आम्हाला, पुढं जायचं गाव कुठं राहायचंय ते आधी आम्ही चौकशी करायचो. पण किती चौकशी केली तर 50-100 किलोमीटर मधले जे रस्ते आहेत ते रस्ते कसे आहेत, चढ किती आहे, उतार किती आहे हे आपल्याला माहीत नसतं.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे कधी 60 किलोमीटर, कधी 70 किलोमीटर, कधी कधी मग 100 किलोमीटर अशी डेली सायकल चालवावी लागायची आम्हाला.
0: अच्छा, पण मग अशा रस्त्याने जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का रस्त्यात, किंवा सायकल बंद पडली, सायकल रिपेअर करायला लागली, अशा काही गोष्टी घडल्या का?
1: पहिल्यांदा आम्ही 3र्या किंवा 4र्या दिवशीच माझी सायकल पंक्चर झाली. रुद्रकुंड मध्ये आम्ही गेलो मस्तपैकी. सकाळी 9-9:30 तिथं पोहोचलो. तिथल्या मैयाने आम्हाला गरम गरम भाजी पोळी खायचा आग्रह केला. तिथलं जेवण झालं आमचं, म्हणजे भोजन म्हणू आपण. आणि पायऱ्या उतरून दोघी खाली आलो, बघते मी तर माझ्या सायकलचा पुढचा टायर बसलेलं, म्हणजे ते पंक्चर होते. काय करू काय करू, मला येतं सगळं पंक्चर वगैरे करता. म्हणलं आता आपण आधी हवा भरू. हवा भरली त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघी बलबला कुंडपर्यंत सायकलवर गेलो. तोपर्यंत काय हवा नाही गेली. म्हणलं नको आता ह्याच्या पुढं जायचं तर पंक्चर काढू. मग मी स्वतः सगळं ते सायकलचं किट बाहेर काढलं. तेवढ्यात आम्ही ट्यूब बाहेर काढली तर तिथे एक महाराज होते, ते गाडीतून आम्हाला त्याच्या आधी कुठं तर भेटलेले होते. ते म्हणले तुम्ही काय करताय? म्हणलं माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर काढतीये. तर तुम्हाला येतं का? तर हो म्हणे मला येतं, पण तुम्ही नका करू तर मी करून देतो. मग त्यांनी तिथं ते मी फक्त चाक काढलेलं होतं, ट्यूब बाहेर काढलेली होती. म्हणे थांबा मी करून देतो. आणि त्यांनी 5 मिनिटात ती माझं सायकलचं पंक्चर काढून मला टायरला सगळं ओके करून सायकल ताब्यात दिली. तो पहिला अनुभव होता मला.
0: पण म्हणजे तुम्ही तयारीनिशी गेला होता की मी पंक्चर झालं तरी काढू शकते, तुम्ही ती तसं शिकून गेलेला होता. हे मला तर तुम्हाला काय, तुमचा काय अनुभव आहे?
2: आम्ही हे सगळं शिकून गेलो होतो की म्हणजे कमीत कमी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या करता आल्या पाहिजे सायकलच्या. ते शिकण्यासाठी आमच्या जवळच एक सायकल रिपेअर करण्यात त्यांच्या इथे जाऊन बसून मी शिकून घेतलं. आणि आवश्यक ते

0: पंक्चर काढण्याचं किंवा ॲलन की किंवा जे आपल्याला आवश्यक सामान आहे ते आमच्या दोघींकडे आम्ही विभागून घेतलेलंच होतो. खरं तर मला नर्मदा मैयाची अशी कृपा की माझी सायकल 33 दिवसात एकदाही पंक्चर झाली नाही आणि त्याचं प्रेशर पण मेंटेन राहिलं होतं. आम्ही दोघींनी एक एक सायकलचा पंप घेतला होता. आम्ही पण त्यात हवा भरत होतो आणि कधीतरी वाटेतही आम्हाला हवा भरून घेता येत होती. फक्त एकदा मात्र असं झालं की समोरून उलटीकडून ट्रक अगदी रॉंग साईडने आला आणि मी त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईडला सायकल पडली पण मी पडले नाही.
1: अच्छा.
0: आणि सायकल पडल्यानंतर त्याचा जो बेल्ट होता तो सगळा अडकला त्याच्यामध्ये आणि मग ती सायकल काही हलवता येईना. पण नर्मदा मैयाचीच अशी योजना असावी की नुकतंच आमच्या इथून एक मोटरसायकलवर पुढे गेले होते आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर माझा नंबर ठेवा आणि काही लागलं तर फोन करा.
1: अरे
0: खरोखर ही पुढे होती पण मला आधी त्यांचंच नाव सुचलं आणि मी त्यांना पहिल्यांदा पटकन फोन केला. ते 15 किलोमीटर पुढे गेले होते पण ते परत आले मागे आणि ते आले आणि त्यांनी मदत केली. काही सायकलला सुद्धा काही तसं झालेलं नव्हतं आणि मग आम्ही ती सायकल घेऊन आम्ही पुढे तिथनं निघू शकलो.
1: वा छान. ह्या वयात नर्मदा परिक्रमा करायची, ती पण सायकलवरनं करायची. आणि अजून एक की तुम्ही दोघींनी आपापलं सामान पण बरोबर घेतलं होतं सायकलवरनं. काय काय बरोबर घेऊन गेला होता तुम्ही म्हणजे तिथे?
0: हे सामान म्हणजे आम्ही अगदी कमीत कमी सामान ठेवलं होतं जवळ. सायकलसाठी लागणारं आवश्यक ते सामान तर होतंच, त्याचं जे काही ओझं 2 ट्यूब होत्या ठेवलेल्या. आणि आमच्यासाठी म्हणजे एक कपडे आम्ही घालायचो, एक कपडे बॅगेत आणि एक जर्सी, थोडा वॉर्म जर्सी की कारण थंडीचे दिवस होते, स्लीपिंग बॅग. आणि एक तिथे आश्रमामध्ये नियम असा असतो की पांढरे कपडे वापरावे, तर आम्ही पांढरे कपड्याचा सेट जो आम्ही तिथे आश्रमात गेल्यानंतर आवर्जून घालायचो.
1: अच्छा.
0: तो एक ठेवला होता आणि बाकी इतर आपलं छोटं जे काही आवश्यक तेवढ्या गोष्टी एवढंच आम्ही ठेवलं होतं. खाण्याचं काहीच ओझं ठेवलं नव्हतं आणि पाण्याची एक बाटली असायची बरोबर, एवढं ओझं सायकलवर आमचं कायम असायचं. पण हे खूप कमीत कमी सामान ठेवण्यामुळेच आम्हाला ते खूप सोयीस्कर झालं. आणि मग ते रोज कपडे धुवायचे, दुपारच्या वेळेला कुठे थांबलो होते तिथे वाळवायचे.
1: मग तुम्ही दिवसभर प्रवास करताना सकाळी आणि संध्याकाळी करायचा, दुपारी थांबायचं कुठेतरी?
0: दुपारी आम्ही थांबायचो, थोडा वेळ थांबायचो मध्ये मध्ये, किंवा जसं ऊन वाटतंय त्याप्रमाणे थोडं थांबायचो. विश्रांती पण व्हायची आणि थोडी एनर्जी वाटली की परत त्याच्यानंतर
1: सुरू करायचं.
0: सुरुवात एक आपल्याला यात लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला हे रोज करायचंय, म्हणजे 1-2 दिवसाचं नाहीये, त्यामुळे तेवढी आपली एनर्जी मॅनेज करत
1: बरोबर
0: आणि तिथला विचार करतच आपल्याला हे करायचं आहे.
1: तुम्ही जेव्हा दोघी जणी सायकलवरनं दोघीच जणी ह्या वयात प्रवास करतायत, त्या नर्मदा वासियांचं त्यांची काय रिॲक्शन असायची?
0: त्यांची रिॲक्शन म्हणजे खरं तर आम्हाला खूपच सगळ्यांनी सन्मानाने किंवा कौतुकाने सगळ्या ठिकाणी स्वागत केलं. रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही दिसलो की नर्मदे हर असा आवाज देऊन चौकशी व्हायची, आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आतुरता असायची. आता एके ठिकाणी आम्ही जात असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी आमच्या बरोबरच बाईकवर ते आले आणि नेण्याची त्यांची इच्छा होती. आणि त्याच आधी आम्ही थोड्या मागे पुढे असल्यामुळे तिथल्या स्थानिक एका राजपूत यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आमच्याच घरी निवासाला या. मग तिथे अगदी त्यांच्यात असं झालं की दोघांनी आम्ही जायला हवं होतं त्यांच्या इथे, पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता यांनाही सांगितलेलं आहे, तर आम्ही मग निवासासाठी राजपूतांकडे गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही प्रसादासाठी गेलो. तिथे ते आमची अगदी वाट बघत होते आणि आम्हाला मग आतमध्ये गेल्यानंतर अगदी गरम गरम स्वयंपाक त्यांनी तयार ठेवला होता. असंच पूर्वा या ठिकाणी जात असताना सूर्यकुंड आहे तिथे, तिथे एक स्टेट बँकेचे आणि ते आमचे म्हणजे बँकर्स असल्यामुळे जास्त छान गप्पाही झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कारमधनं जाता जाता विचारलं की तुम्हाला आता इथे कुठे थांबायचंय, तर आम्ही सांगितलं आम्हाला इथे पुरे पूर्वा गावात, तर ते म्हणजे तुम्ही माझ्यावर चला असं आम्ही त्यांच्या मागे गेलो कारच्या मागे. आणि मग जात त्यांनी त्यांना त्यांच्या घरीच आम्हाला नेलं. इतकं त्यांनी आनंदाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी छान गाजर हलवा वगैरे केलेला होता. एके ठिकाणी जाताना त्या गेलो आणि त्या गावात इथे पुरीवाले हे राजू पुरीवाले भैया, तिथे तुम्ही जा म्हणे. त्या गावात आम्ही गेलो, तिथे मी नुकतंच तिला म्हणलं होतं की इथे शेळ्या वगैरे, पण आपण कधी शेळीचं दूध नाही प्यायलो, तर तिथे गेलो आणि ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला शेळीचं दूध काढून देऊ. आणि सगळ्या ठिकाणी गेलो की पहिलं म्हणजे चहा, आणि त्यांनी चहा विचारला की ही आधी माझ्याकडे बघायची, कारण ती एकदम खुश पहिला चहा मिळणार म्हणल्यानंतर
2: माझं जास्त प्रेम आहे.
0: आणि मग तिथे गेलो आणि ते इतकं साधं घर होतं त्यांचं, पण इतके सेवाभावाने सगळे घरातले, त्यांची आई, त्यांची मुलं, सगळेजण अगदी लगेच आले, त्यांनी सेवाभावाने आमच्यासाठी सगळं तयारी वगैरे केली. तर हा अनुभव प्रत्येक

0: ठिकाणी एका ठिकाणी तर एक मैया आम्हाला भेटल्या. तर त्या म्हणल्या की नाही नाही चाय लेके जाओ, काली चाय आहे. काली म्हणलं ठीक आहे आम्ही घेऊ. ते आपल्याकडून ही सेवा म्हणून, कारण त्या भागात कुठे तुम्हाला चहा मिळणार नाही तर आम्ही इथे तुम्ही चहा नक्की घेऊन जा असा त्यांचा आग्रह होता. तुमचा मनातला भाव महत्वाचा
1: खूप.
0: आणि म्हणूनच हा जो भाव आहे, आणि मला असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा अगदी निश्चिंतपणे ही परिक्रमा करू शकतात. कुठेही आपण जाऊ तर त्यांचा शब्द असाच की चिंता मत करो मैया आहे, आप निश्चिंत राहो मैया.
1: विश्वास मैयावरचा होता तो अनुभव. छान आले किंवा अतिथी म्हणून तुमचं स्वागत झालं. पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी कुठे भीती वाटली किंवा कधी तणाव आला किंवा कधी नकोसं वाटलं किंवा सायकलवरनं जायचंय पण का आलो असं कधी काही वाटलं का?
2: सायकलने परिक्रमा करायची हा विचार केल्यामुळं, पूर्ण परिक्रमा करायची हा एकच विचार होता. मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आम्ही दोघीच स्त्री आहोत, महिला आहोत, असं भीती वाटायचं कारणच नव्हतं. कारण तिथं गेल्यानंतर एक एक एक दिवस जसा जाईल तसं तसं लक्षात आलं, इथं जरी एकट्या स्त्रीने जरी परिक्रमा केली इथं ती सुरक्षित आहे. जेव्हा एक स्त्री म्हणून तिथं परिक्रमा करते मैयाची, तेव्हा ती नर्मदा मैया आहे हेच तिथल्या लहान मुलापासून एकदम वयस्कर माणसांपर्यंत एकच भावना असते. त्याच्यामुळं आम्ही सायकलवर केली किंवा चालत केली, काही केलं असतं तर ती तिथं सुरक्षित आहे आणि आम्हाला काही भीती असं काही वाटलं नाही. कारण निश्चित मनाने, एक मनाने दोघींनी निश्चय केला होता की आपल्याला दोघींना परिक्रमा पूर्ण करायची. पण सायकल पडली, आम्ही दोघी पडलो किंवा आम्ही आजारी पडलो असे काही अनुभव आले नाहीत. पूर्ण सगळे एकदम चांगले अनुभव होते. महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही दोघी सायकल चालवतो, आमच्या दोघींची वय 60 पेक्षा जास्त आहेत, त्यामुळं 34 दिवस आमचे जिथं जाईल तिथं आम्हाला स्वागत झालं. लखनौ 2 मध्ये आम्ही गेलो संध्याकाळचे 6, 6:30, 7 आसपास पोचलो असेल. तर राम मंदिरात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. खूप सुंदर मंदिर होतं, आतमध्ये गेलो तर आम्ही दोघी, आमचं एवढं वय आहे तर आम्हाला स्पेशल रूम दिली त्यांनी तिथे, जिथे जेव्हा आमच्या बरोबर आम्हाला काय करावं लागायचं की आमच्या सायकलची काळजी करावी लागायची.
1: बरोबर,
2: कारण ती आम्हाला घेऊन जाते, त्यामुळे सायकलची काळजी करावी लागायची. जिथं जिथं होतो तिथं तिथं आम्ही रूम असेल किंवा काय असेल तर पहिल्यांदा आम्ही आराम पाहिजे असं नाही, आम्हाला पहिल्यांदा आमची सायकल कुठे सुरक्षित ठेवता येईल. आणि कसं होतं, लोकांना आमच्या सायकली स्पेशल होत्या, त्याचे ब्रेक, त्याचे गिअर. मोठ्या मोठ्या वयस्कर लोकांना पण असं वाटायचं की ह्याची किंमत किती आहे, ही कुठून आणली तुम्ही, काय म्हणजे आमची सगळी पूर्ण चौकशी आली करायची, तुम्ही कुठून आलात, तुमचं वय काय आहे, तुम्ही पूर्ण परिक्रमा करणार आहात का. त्याच्या आधी काय झालं, अंधार, थोडासा अंधारच पडला. 4-5 मुलं होते एकदम तरुण, त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही म्हणे एवढं वय आहे आणि सायकल चालवताय तर थोडं फोटो काढू म्हणे आम्ही तुमच्या बरोबर. तर म्हणलं बाबा फोटो काढेपर्यंत आम्हाला जे पुढचं 5 किलोमीटर अंतर आहे तिथं अंधार पडेल, तर आमच्या मागं तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल. 4-व्हीलर होती. हो चालेल म्हणले. तर 5-7 जणांनी आमच्या सोबत फोटो काढले आणि त्यांचं त्यांनी ते वचन पण पाळलं, आम्हाला पुढे जाईपर्यंत आमच्या मागणं
1: मदत केली,
2: लाईट पूर्ण लावून आमच्या पुढे पर्यंत गेले. कारण तिथं कसं 6, 6:30 वाजले की कम्प्लीट अंधार होत. तिथं गेलो तर त्या मैया होत्या ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता, त्या मैया आमच्या दरवाजातच वाटच बघत होत्या दोघींची. मग आमची सायकल त्यांच्या मुलांनी चात नेली आणि आमच्या दोघींचे पाय धू, आमच्या गळ्यात माळ घाल, इतकं भव्य स्वागत केलं त्यांनी गेल्यानंतर. असं वाटायचं की आपण खरोखर मैया आहोत का, एवढं वाटायचं. कारण प्रत्येक वेळी जे अनुभव आहेत ते आणखी मोठे व्हायचे.
1: खूप छान आपला हा प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा, सायकलवरनं तुम्ही केलेल्या. तर एक छोटंसं गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: पुन्हा एकदा मैत्रिणींनो स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तर हेमलताताई, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अशी प्रदक्षिणा करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरातनं किंवा मित्रमैत्रिणींमधनं काय रिएक्शन आली?
1: माझ्या घरातून मदत, म्हणजे मला कोणाचा विरोध होण्याचा काही असा प्रश्न नव्हता. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट कांचनजंगा मनासलो शिखर सर केलेली आहे. मुलगी पण स्विमिंग गोल्ड मेडालिस्ट आहे. जावई पण माझे कॉम्रेड्स आयर्नमॅन वगैरे असे केलेले आहेत. सून पण ती पण मला नेहमी साथ असते. आणि आमची नातवंड छोटी आजीसाठी छान छान त्यांनी ग्रीटिंग्स तयार केली. आणि मात्र सांगितलं की लवकर यायचंय हाच पाठिंबा होता. आणि मित्रमंडळींचं त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. वाटेतनं सुद्धा आम्ही कोणालाही कधी फोन केले तर लगेच आम्हाला तिथनं ते मार्गदर्शन करायचे. मध्ये अधिकाऱ्यांनी चौकशी पण केली कुठेपर्यंत चाललाय, कसं चाललंय वगैरे, काळजी घ्या. तर हा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. हा पाठिंबा आणि हेच आपण म्हणतो की हे आपल्याला एक पाठबळ असतं. आणि आमच्या गुरु महाराजांचे, स्वामी विवेकानंदांचे, मा शारदा आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव होते हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. तर ते अनुभव आपणच घेतो आणि ते आपल्यालाच अनुभव समजत असतात की ते कसे आपल्याला पुढे नेतात.
0: जयश्रीताई, तुम्ही काय सांगाल, काय कशा पद्धतीने घरच्यांची मदत तुम्हाला मिळाली किंवा घरच्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं की जेणेकरून एवढी मोठी छान कामगिरी हातनं घडली तुमच्या?
2: माझ्या घरच्यांचा, माझ्या मिस्टरांचा मला नेहमीच विरोध आहे सायकल चालवायला, कारण ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत. ते म्हणतात की साध्या स्कूटरला कुणी विचारत नाही तर तुझी सायकल कुठं काय, त्यामुळे ते नेहमीच मला विरोध करतात. नको म्हणतात सायकल चालू वगैरे. पण माझी मुलगी, जी माझी महत्वाची सपोर्टर आहे, आणि माझा मुलगा, हे दोघं माझ्या पाठीशी सतत असतात. दोघं पण सायकल चालवतात, पण सपोर्टर जास्त माझी मुलगी आहे की जे काही करेल त्याला सपोर्ट करते मला सायकल.
0: खूपच छान. तुमची हॉबी किंवा तुमचा छंद म्हणून सायकल चालवायची ही एक तर गोष्ट होतीच, पण त्याबरोबरच निसर्गाचा समतोल साधणं किंवा प्रदूषण जे होतं याच्यावर अटकाव करणं, याच्याबद्दल तिथे काही जनजागृती केली का तुम्ही?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आधी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, संकल्प करणे, नंतर परिक्रमा सुरू करणे, नंतर आश्रमातला सहवास, हे सगळं होता होता. मग आमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष जायला लागलं आणि प्रामुख्याने लक्ष गेलं ते तिथला वाढणारा प्लास्टिकचा आणि सर्वच कचरा.
0: अच्छा.
1: तर हा जो कचरा आहे हा खरोखर किती घातक ठरू शकतो पर्यावरणाला, याची मला वाटतं तिथे फारशी जनजागृती नाहीये किंवा ती होणं आवश्यक आहे.
0: अच्छा.
1: तर ह्याची खूप जाणीव झाली. आम्ही अनेक ठिकाणी त्यांना आधी सांगायचो की तुम्ही आधी डस्टबिन ठेवा इथे, की आमच्या समोर म्हणायचो की आत्ता ठेवा, तर मग तेव्हा ते ठेवायचे. आणि इथे हा कचरा जो निर्माण होतोय त्याला कारणीभूत परिक्रमावासीच जास्त आहेत असं मला वाटलं. कारण आम्ही असंही कित्येक वेळा पाहिलं की परिक्रमावासी चालत असताना, जात असताना सुद्धा सहज प्लास्टिक वाटेत फेकून देतात. हा जो जनजागृतीचा भाग आहे की हा आपल्याला स्वतःला स्वयंशिस्तीचा जो भाग आहे तर तो प्रत्येकाने थोडा स्वीकारायला हवाय.
0: बरोबर.
1: आपली जबाबदारी ओळखायला हवी की कमीत कमी हा कचरा मी जिथे निवासी आहे तिथेपर्यंत नेऊन तिथे टाकीन, किंवा तिथल्या केंद्रांमध्ये सुद्धा तिथे ते सहज आम्हाला प्लास्टिक, म्हणजे कागदी ग्लास आणि प्लास्टिक प्लेट वगैरे, प्लास्टिक चमचे असं देत होते. आणि आम्ही तर स्वतः, म्हणजे आम्ही आता सायकलिंग करतो म्हणजे इथे परिक्रमेत नाही, केव्हाही जाताना आमच्या बरोबर सदैव एक कप

0: स्टीलचा चमचा आणि स्टीलची प्लेट असते की आम्ही तेच वापरतो. कारण आपण जितके दिवस जाऊ गुणिले 3 किंवा 4 एवढे आपण ग्लास वाया घालवणं किंवा ते प्रदूषण वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीने पण आम्ही मग तिथल्या स्थानिक लोकांशी युवकांशी बोलत होतो. तर मग तिथे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही हे असे ग्लास आणि चमचे आणि प्लेट जे ठेवता त्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्टीलचे जर ठेवले तर खरं तर ह्याच्या पेक्षा त्याला खर्च कमी येईल. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुमच्याकडे चूल पेटवली जाते, रोजची राख आहे भरपूर, तुम्हाला त्या राखेने घासून स्टीलची भांडी परत वापरता येते. तर तुम्ही हे तिथे करा आणि तुम्ही इतरांनाही सांगा असं आम्ही तिथे सांगायचो. आणि असं विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातला हा भाग असा की हे सांगितल्यानंतर आम्हाला काही लोकांनी मेसेजही पाठवले की आम्ही हा बदल केला.
1: अरे,
0: काहींनी फोटो पाठवले. मग त्यापुढे आम्ही त्यांना परत हे सांगितलं की आता हे तुमचंच पुढे काम आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या केंद्रांवर पण तुम्ही हे सांगा आणि हा बदल त्यांना सुद्धा तुम्ही करायला अवश्य सांगा.
1: केवढा अभिमान वाटला असेल.
0: खूप अभिमान वाटला आणि असं वाटलं की आपला हा एक छोटासा प्रयत्न पण तो कोणीतरी ऐकला आणि आचरणात आणला. कारण काय व्हायचं, सुरुवातीला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना प्रदूषण आणि पोल्युशन किंवा कचरा होतोय स्वच्छता हे सांगितल्यावर फारसं लक्षात नाही आलं. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो की आप मैया की सेवा कर रहे और मैया की सेवा का ये भाग है की मैया गंदी नाही होनी चाहिए, तर ह्यामुळे काय होणार आहे की पुढे प्रदूषण वाढेल, इथे कचरा वाढेल, सगळी अस्वच्छता पसरेल आणि मग तो मैयाला त्याच्यातनं होणारा जो त्रास आहे तर ही तुमची सेवा त्याच्यातनं घडणार नाही.
1: बरोबर,
0: हे मात्र त्यांना मनोमन तिथे पटायचं त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं लगेच ते आम्हाला प्रकर्षाने जाणवायचं.
1: मैयावरचं प्रेम ते बहुतेक करायला भाग पडलं,
0: भाग पडत होतं आणि असं हळूहळू ते करू शकतील बदल. त्यामुळे असं वाटतं की यापुढे आम्ही जर कधी तिथे गेलो आणि तिथे जाऊन सेवा करायची जर आम्हाला संधी मिळाली तर ही सेवा करणं जास्त महत्वाचं ठरेल.
1: मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचं कृतकृत्य किंवा कृतार्थता वाटली की असा अनुभव काही आहे का?
0: आम्ही परिक्रमा सुरू करताना आम्हाला एका परिक्रमावासींनी सांगितलं होतं की परिक्रमा में भिक्षा करना ये बहुत महत्वपूर्ण बात आहे, आपण भिक्षा केली पाहिजे कुठेतरी. तर ते नंतर खरं तर आमच्या काही एवढं लक्षात नव्हतं राहिलं, पण साधारणपणे आम्ही ज्या वेळेला तट परिवर्तन केलं आणि पुढे जात असताना एके ठिकाणी आम्ही असं सकाळी ठरवलं की आता आपण आज थोडंसं कुठेतरी हॉटेलमध्ये दाल खिचडी थोडंसं खाऊन पुढे जाऊ, कारण तिथे बऱ्याच अंतरावर कुठे आश्रम दिसत नव्हते. असं ठरवून आम्ही निघालो आणि खरोखर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आम्ही गेलो असू आणि त्या हायवे होता, आजूबाजूला हॉटेल दिसत होती पण कुठेच आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि मग शेवटी असं की आमच्याकडं पाणी संपलं आणि खाणं तर काही बरोबर आम्ही ठेवायचं नाहीच, पण कुठे आश्रमही म्हणजे अन्नक्षेत्र तिथे म्हणतात की जिथे परिक्रमावासींची सोय केली जाते, तर तेही कुठे मिळालं नाही आम्हाला. 12-12:30 होऊन गेले होते. शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो आणि सहजच आमच्या तोंडून आलं की तिथे काही आम्हाला मिळेल का खायला.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी इतकं मनापासून लगेच दार उघडलं आणि ते म्हणले नाही आई आई आप अंदर आई. आम्ही आत गेलो आणि त्यांनी लगेच तिथे खाट वगैरे घातली विश्रांतीसाठी. त्यांनी आम्हाला खिचडी केली, इतकी सुंदर मऊ खिचडी. आणि त्यांनी सांगितलं हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, तर ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्याबरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो. तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलत की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला इतकं छान इथे
1: स्वागत
0: होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे. पुढची गोष्ट विशेष अशी की त्या मैया म्हणल्या की मैया आम्ही इथे परिक्रमा मार्गावर राहतो पण हा पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिले. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर वगैरे इथल्या, पण आम्ही असं स्वयंपाक करून वाढले अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात ते आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटते. तुम्ही आज आलात आणि आम्ही हे तुम्हाला स्वयंपाक केला आणि तुम्ही इथनं आमच्याकडनं जेवून निघताय, तर ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. त्यावेळेला एकदम आठवलं की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही भिक्षा करणं, भिक्षा करण्यामध्ये तुम्ही तुमच्या अहंकाराला पण छेद देता आणि तिथे तुम्ही विनम्र होता. आणि मग तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि थोडस पुढे गेलो, 1-2 किलोमीटर असे आणि तिथे अन्नक्षेत्र होतं. खरं तर
2: सकाळी आम्ही ठरवलं होतं की आज आपण आहे ना खूप दिवस झालं म्हटलं डाळ भात खाल्ला नाही आणि आज आपण साजूक तुपाची बाटली विकत घेऊ. म्हणजे म्हणतात ना मैया भिक्षा मागायला लावलीच आम्हाला, पण जी इच्छा

0: होती आमची दोघींची
1: ती पूर्ण केली
0: ती तिने पूर्ण केली मस्त गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तूप ते तिने आम्हाला तिथं खायला घातलं
1: छान
2: आणखीन आठवण सांगायची म्हणजे आम्हाला जे वेगवेगळे साधू भेटले तर त्यातून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या सुरुवातीलाच आम्ही पहिल्या दिवशी लेपाला नर्मदालयला जिथे गेलो नर्मदालय हे भारती ठाकूरांनी केलेलं आहे आणि तिथे रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींचे त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता तिथलं जे जंगल आहे
0: तिथले आदिवासी
2: त्यांच्या

0: रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींच्या त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं. तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता. तिथलं जे जंगल आहे
1: तिथले आदिवासी
0: त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे सहनिवास बांधलाय. अगदी 4 वर्षापासून जवळजवळ 250-300 मुलं राहतात. 4 वर्षापासून मोठ्या मुलांपर्यंत ते एकमेकांच्या सहकार्याने तिथे राहतात. आणि तर ते आम्हाला तिथे त्यांच्याकडे मिळालं. वाटेत पण आम्हाला काशीचे एक डॉक्टर होते, त्यांनी फिलॉसॉफीतलं डॉक्टर केलेलं आहे आणि ते संन्यासी आहेत. त्यांनी पण आमचा एक छोटा इंटरव्ह्यू घेतला आणि नारी शक्ती आणि शिव आणि शक्ती हे कसं आहे एक रूप आहे आणि त्याच्याच प्रेरणेने तुम्ही कसं हे करताय परिक्रमा असं त्यांचं छान त्यांनी आमच्याकडून छोटासा इंटरव्ह्यू असा घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन एक नेमावरला खूप इच्छा होती जाण्याची आणि बरोबर आम्ही त्या तिथे गेलो त्या दिवशी. तर तिथे पण जे विठ्ठल महाराज होते त्यांच्या इथला तो आश्रम आणि तिथे विशेषतः म्हणजे तिथे बलोपासना होती. तर आम्ही म्हणलं की आम्ही पहिल्यांदाच आश्रमामध्ये आणि बलोपासनेला एवढं महत्व आहे हे पाहतोय. आणि खूप दिवसाने आम्हाला तिथे रामदास स्वामींच्या सवाया मनाचे श्लोक भजनं सगळं ऐकायला मिळालं. दादा भगवान हे जे परिक्रमा करतात तर ते फक्त वायू आणि जल म्हणजे फक्त नर्मदा मैयाचं पाणी पिऊन आणि हवा त्याच्यावरती ते करतात. रोज 20-25 किलोमीटरचा टप्पा ते पार करतात अत्यंत उत्साही. जवळजवळ 2000 दिवस झाले ते अशा याच्यावरती राहिलेले आहेत. झाल्यानंतर सुद्धा त्यांचं त्यापुढे प्रवचन असतं, नामजप असतो. तर हे खूप आश्चर्यचकित करणार होतं त्या ठिकाणी मिळालं. डोंगरगावला पण आम्ही जिथे गेलो तिथे पण खूप छान आश्रम असा अगदी मैयाच्या किनारी फक्त आश्रम आणि गोशाला आहे तिथे आणि स्वच्छ शिस्तीत असलेला असा छोटाच पण सुंदर आश्रम होता. आणि दिवस रात्र ते गस्त घालत असतात महाराज तिथले आणि ते लक्ष ठेवत असतात की कुठली शापदांचा त्रास होऊ नये कोणी किंवा इतरांनी पण व्यवस्थित तिथे राहावं. तर असे काही काही साधूंचे सहवास. सिनोरला एक सुंदर आश्रम होता, ती एक आठवण सांगण्यासारखी. पहिलाच तो आम्हाला मिळाला मैयाच्या किनारी असलेला आश्रम आणि तिथे आम्ही राहिलो. तिथे संध्याकाळी मैयाची सुंदर आरती होते. तिथले जे पटेल दाम्पत्य आहे तर ते खूप सेवाभावाने तिथे काम करतात. आम्हाला नर्मदा स्नानासाठी सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो आणि स्नान करून येत असताना पाण्यात अशी हालचाल दिसली आम्हाला. तर आधी असं वाटलं की मासे असतील पण मासे नव्हते. घाट चढून आम्ही वर आलो आणि मग तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मगरी आहे, मगरमैया. म्हणजे मगरमैया म्हणजे
1: नर्मदा मैयाचं
0: वाहन आहे. तर त्यामुळे ते त्या इथे आहेत पण ती परिक्रमावासींना कुठेही त्रास होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तिथे सगळ्याला खूप आदरपूर्वक म्हणजे स्त्रियांना मैया, पुरुषांना महाराज किंवा समुद्राला पण समुद्र नाही समुद्र महाराज म्हणतात ते.
2: अच्छा.
0: मगरला पण मगर मैया, त्यांच्यातलं ईश्वरी रूप ते बघतात.
2: खूप सुंदर आपली ही मुलाखत किंवा हा प्रवास चालू आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊयात. पुन्हा एकदा मैत्रिणींना स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 केलेली. तुम्ही ही जी परिक्रमा करायची ठरवली यामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांची वगैरे काही मदत घ्यायला लागली का किंवा अशा काही संस्था काही मदत करतात का?
0: प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहेत, मंदिर आहेत, त्यांचा परिक्रमावासींसाठी हा संघ एक त्यांनी केलेला पण आहे की ज्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणचे फोन नंबर किंवा पत्ता मार्ग समजतो. तर हे प्रत्येक ठिकाणी आहेच. स्थानिक डॉक्टरांची पण लिस्ट वगैरे आहे, फोन नंबर आहेत. ते परिक्रमा करणारे पायी आहेत, सायकल आहे, मोटरसायकलवर कार घेऊन येणारे किंवा बस येणारे, या सगळ्यांसाठीच इथून सेवा दिली जाते.
1: बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही असे छोटे छोटे पुस्तक मिळाले की त्याच्यावर पुढे आश्रम कुठं कुठं आहे.
2: अच्छा.
1: मार्गदर्शन पॅम्पलेट दिले त्यांनी आम्हाला किंवा पुढं कुठं जाणार चौकशी करून आधीच पुढं राहण्याची सोय. अच्छा.
2: म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीने आधी काही तयारी नसली, डायरेक्ट जायचं ठरवलं, तरी सुद्धा त्यांची सगळी सोय सगळ्या प्रकारची होऊ शकते. आणि असा सायकल प्रवास वगैरे करायचा असेल तर अजूनच मजा येत असेल. एक वेगळा प्रश्न की वय झालं की स्वप्न संपतात असं आपण म्हणतो की आता काही वयानंतर बास आता नको आता पुढे झालं आयुष्यभर आपण खूप केलं वगैरे अशा ह्याच्यात तुम्ही

0: काहीतरी एक वेगळी छान कामगिरी करून दाखवलीत. आपल्या ह्या धाडसी प्रवासामुळे हा जो काही तुमच्यात बदल झाला किंवा तुमच्यात काही एक वेगळा कॉन्फिडन्स आला, तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या महिलांना काय संदेश द्याल, काय सांगाल ह्याच्याबद्दल?
1: खरं तर धाडसी हा प्रवास तुम्ही म्हणताय तो करण्यासाठी आपण त्या धाडसाची आधीपासूनच सर्व मराठा स्त्रियांनाची सवय असतेच की या स्वतः धाडसी किंवा स्वतःहून अनेक गोष्टी करतच असतात. त्यामुळे त्यांना फक्त अशा काही गोष्टींमधून त्यांनी जर ठरवलं की आपण या गोष्टी करायच्या आहेत तर त्या निश्चित करू शकतात. कारण आपण जर आपल्याकडे स्वतः आपल्याकडे लक्ष द्यायला आपल्याला स्वतःच लक्ष द्यावं लागतं. आणि जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत आणि त्या आनंदातूनच आपण अध्यात्माकडे सुद्धा जाणार आहोत. हे एकमेकांशी जुळलेलं असं नातं एकमेकांचे आनंद आरोग्य आणि अध्यात्म.
0: तुम्ही काय सांगाल जयश्री ताई?
2: प्रत्येक स्त्रीकडे खरोखर धाडस असतंच. शारीरिक क्षमता आपली चांगली राहिली पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे. कारण कितीही पैसा असला आणि जर आपण आधू असू तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे स्वतःचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहण्यासाठी सायकलिंग, ट्रेकिंग एकदम बेस्ट आहे. सायकलिंग तर सगळ्यात बेस्ट, कारण मी स्वतः सायकल चालवते, म्हणजे मी सायकलचा सल्ला देणार.
0: अजून पुढे पुढचे काय प्लॅन आहेत का? पुढे सायकलवरनं कुठे जायचं असं काही विचार आहे का डोक्यात? दोघींकडनं नक्की आवडेल, कारण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला.
2: मी तर ठरवलेलं आहे की सायकल ही माझ्यासोबतच संपणार. आणि बरेच प्लॅन आहेत बाबा, बरेच प्लॅन आहेत. त्याच्यातला महत्वाचा माझा 4 वर्षापासून मी जो पहिल्यांदा विचार केला होता की मला हंपी बदामी करायचं, तो एक प्लॅन आहे की सायकलवरून हंपी बदामी करायचं. आणि एक श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर सायकलवर फिरायचं.
0: वा, तुम्ही काय सांगाल?
1: मी सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्यातनं इतका आनंद मिळेल आणि इतक्या आपण राईड्स करू किंवा अशी नर्मदा परिक्रमा करू असं खरं तर कधीच वाटलं नव्हतं. सुरुवात केल्यानंतर आणि ते एक एक असं होत गेलं त्याच्यातनं असं वाटायला लागलं की आपण संपूर्ण भारताचं दर्शन या सायकलच्या माध्यमातून करायला हवं. कारण आपला भारतच इतका सुंदर आहे, समृद्ध आहे आणि त्याचं वेगवेगळी जी संस्कृती आहे, जो समाज आहे, तिथल्या ज्या भौगोलिक वेगवेगळ्या रचना आपल्याकडे आहेतच, पण त्या पाहण्यासाठी सायकलच्या माध्यमातून फिरायचंय. आपल्याकडे जो प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जे आवाहन केलं आहे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण हे करू शकणार आहोत. त्याचा जर थोडा विचार केला आणि त्याची जर सवय केली आणि आपल्या तरुण मित्रांनी, तरुण मैत्रिणी सुद्धा याचा जर थोडा विचार करून काही विशेष असा वेळ, तुम्ही कामासाठी जाता, शाळा कॉलेजमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाहनाची मदत घेऊनच जाणार आहात, पण ते वाहन मग सायकल जर ठरवलं आणि थोडा वेळ ठेवला तर एकीकडे तुमचा व्यायाम होईल, प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्यासाठी मदत होईल, आणि तो व्यायाम होता होता त्यातनं मिळणारा आनंद हा ज्यावेळेला ते सायकलिंग करायला लागतील त्यावेळेला तो त्यांना नक्की कळेल.
2: सोबत पैशाची पण बचत, जो पेट्रोलला आपण पैसा वापरतो.
0: तुमच्याशी बोलताना आता असं जाणवत आहे की केवढा मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे या सायकल चालवल्यामुळे किंवा ही परिक्रमा केल्यामुळे जे समाधान तुम्हाला मिळालं तो आनंद तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे, तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतो आहे. आणि पुढे सुद्धा तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल ते नक्कीच पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात, छान तुमचे विचार, तुमच्या सायकलबद्दलचं प्रेम आमच्याकडे व्यक्त केलं, तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद.
1: आकाशवाणीचे खूप आभारी आहोत की ही संधी आम्हाला नर्मदा परिक्रमेनंतर आकाशवाणीवर इंटरव्ह्यू देण्याची संधीही मिळाली आणि त्याची योग्य दखलही घेतली गेली.
0: मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मैत्रिणींनो, आत्ता आपण ऐकलात वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांचा हा अतिशय सुंदर, आपल्याला प्रोत्साहन देणारा असा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं की आपणही सायकलवर मस्त छान फिरून यावं.

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात आता ऐकूया शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडच्या स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण.
1: सहा जून 1674 या रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची स्वाभिमानाची क्रांती होती. राज्याभिषेकाच्या घटनेकडे जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक सोहळा नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दबलेल्या जनतेला स्वतःच्या राज्याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. रायगडावर उभे राहून दिलेली ही सार्वभौमत्वाची घोषणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा केवळ भूतकाळातील गौरव नाही तर स्वातंत्र्य, अस्मिता आणि राष्ट्राभिमानाचा अखंड जागता दीप आहे. आपण आजही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांविषयी आजही लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. काळ लोटला, पिढ्या बदलल्या, तरी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग नव्या अर्थाने उलगडत राहतो. अशाच तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. हा केवळ एक सोहळा नव्हता तर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक टप्पा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, पण त्या स्वराज्याकडे पाहण्याचा त्या काळातील प्रस्थापित सत्ताधीशांचा दृष्टिकोन वेगळाच होता. आदिलशाहीसाठी ते एका जागीरदाराचा मुलगा होते, तर युरोपियन सत्तांना मुघल साम्राज्यच प्रस्थापित वाटत होते. मुघल मनसबदार आणि आदिलशाही सरदारांच्या नजरेत शिवाजी महाराज अजूनही एक बंडखोरच होते. एवढेच नव्हे तर पुरंदराच्या तहावेळी मिर्झा राजा जयसिंग यांच्या दबावाखाली येऊन शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना मुघल मनसबदार म्हणून पाठवावे लागले. यावरून त्या काळातील कठीण राजकीय वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. महाराजांनी दिलेली वतने, इनामे तसेच केलेले अनेक तह, करार यांना कायदेशीर अधिष्ठान मिळवून देण्यासाठी राज्याभिषेक अपरिहार्य बनला होता. स्वराज्य हे केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले राज्य नसून ते अधिकृत आणि सार्वभौम आहे. ही घोषणा जगासमोर करण्याची वेळ आता आली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी केली खरी, पण ती एका अशा काळात जेव्हा महाराष्ट्र 350 वर्षांच्या पारतंत्र्याच्या सावलीत होता. आदिलशहा किंवा कुतुबशहापेक्षा मराठ्यांची वाढती ताकद औरंगजेबाच्या मनात खटकत होती, त्याला अधिक धोकादायक भासत होती. शिवाजी महाराज ज्या सत्तेविरुद्ध उभे टाकले होते ती त्या काळातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सत्ता होती. शिवाय काही मराठे सरदार

महाराजांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्य ही संकल्पना केवळ राजकीय मर्यादेत न राहता ती एक व्यापक मानसिक क्रांती ठरली होती. शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानी सुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला तर 2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर पुन्हा लागू केला. महाराष्ट्रात वतनदारी व्यवस्था पूर्वीपासून रूढ होती. सुलतानांकडून मराठ्यांना वतने दिली जात आणि ती वंश परंपरागत चालत. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचे वतन त्याच्या वारसाला मिळे. या व्यवस्थेमुळे अनेक मराठे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले होते. सुलतान जेथे लढाईला पाठवेल तिथे जाऊन लढणे हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. या वतनदारी आणि जागीरदारी व्यवस्थेमुळे मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण होण्याऐवजी स्पर्धा आणि वैर वाढत गेले. स्वतंत्र राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा क्वचितच कोणामध्ये दिसून येत होती. इतिहासकार सर जतुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील कारणांची चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. प्रत्यक्षात स्वतंत्र सत्ता उभारून 2 लाख सैन्य उभे करून आणि राज्यकारभार चालूनही शिवाजी महाराजांचा अधिकृत दर्जा मात्र सामान्य प्रजेप्रमाणे मानला जात होता. ही गोष्ट खूपच मानहानीकारक होती. यावरून असे लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पराक्रम आणि कुशल राजकारणाच्या जोरावर स्वराज्य तर उभे केले होते, मात्र त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आणि त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी विधीपूर्वक राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचे बनले होते. आपण बघतो की राज्याभिषेकाची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. राज्याभिषेकाचं मूळ आपल्याला वेदकाळात आढळतात. अथर्ववेदातील सूक्ते, ऐतरीय ब्राह्मणातील वर्णने तसेच रामायण महाभारतातील उल्लेख यावरून राज्याभिषेक हा विधीपूर्वक आणि प्रतिष्ठेचा सोहळा असल्याचे त्या काळात मानले जात असे. रामाचा राज्याभिषेक असो वा युधिष्ठिराचा, या विधीला नेहमीच धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान लाभलेले दिसून येते. सम्राट अशोकानेही कलिंग विजयानंतर राज्याभिषेक करून आपली सत्ता अधिकृत केली होती. हा राज्याभिषेक परंपरेचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपदाची घोषणा का? तर नाही, तर सत्तेच्या केंद्रीकरणाची अधिकृत स्थापना होय. यामुळे न्यायदान, दंडाधिकार, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे अधिकार राजाला कायद्याने प्राप्त होतात. प्रजेच्या दृष्टीनेही अभिषिक्त राजा हा विश्वासार्ह आणि अधिकृत सत्ताधीश ठरतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत हीच बाब अत्यंत महत्वाची ठरली. स्वराज्य उभारूनही राज्याभिषेकाअभावी काही मर्यादा राजांना जाणवत होत्या. त्यामुळे स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि एकछत्री सत्तेसाठी राज्याभिषेक हा पर्याय अपरिहार्य ठरलेला होता. महत्वाचे म्हणजे हा राज्याभिषेक हिंदू धर्मशास्त्रानुसार झाला असला तरी स्वराज्य केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हते. महाराजांचे राज्य हे 18 पगड जातीचे राज्य होते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की महाराजांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे होते. म्हणून महाराजांचे राज्य स्वराज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची बीजे रोवणारी ही संकल्पना त्यात दडली होती. यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. औरंगजेबाशी होणाऱ्या भविष्यातील संघर्षाची त्यांना कल्पना होती आणि ते पुढे सत्यात उतरले. एकेकाळी वतनदारीत अडकलेले आणि परस्परात वैर करणारे मराठे राज्याभिषेकानंतर एका सिंहासनासाठी लढू लागले. हीच त्या राज्याभिषेकाची खरी ताकद ठरली होती. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले होते. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी हा लढा अविरत सुरू ठेवला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला पुढे कित्येक वर्ष युद्धात गुंतवून ठेवले. तब्बल 25 वर्ष चाललेल्या या संघर्षात मराठ्यांनी पराभव मानला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती ही पदवी स्वीकारली. स्वतःच्या नावाने नाणी पाडली, होन आणि शिवराई.
तसेच स्वतंत्र कालगणना सुरू केली.

0: तिला राज्याभिषेक शक असे नाव देण्यात आले. ह्या सर्व घटना केवळ प्रतिकात्मक नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ठोस घोषणा करणाऱ्या होत्या. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना धार्मिक अधिकार मिळाले. ज्यांचे धर्मांतर झाले होते त्यांना स्वधर्मात येण्याची व्यवस्था राज्याभिषेकामुळे निर्माण झाली. राज्याभिषेकानंतर दरबारात पंडितराव हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे नेताजी पालकर यांचे 19 जून 1676 रोजी झालेले शुद्धीकरण हे या धोरणाचे पहिले उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे, न्याय, दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला कायमस्वरूपी कायदेशीर मान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा परिणाम केवळ धार्मिक किंवा सामाजिक पातळीपुरता मर्यादित राहिला होता का? तर नाही. या घटनेने राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची मराठा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळख अधिक मजबूत झाली होती. पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे भाषाशुद्धी. राजांनी स्वराज्य उभे केले असले तरी राज्यकारभारात फारसी आणि दखनी उर्दू शब्दांचा प्रभाव फार मोठा होता. राज्य आपले तर भाषा देखील आपलीच या जाणीवेतून महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे प्रशासकीय भाषेची शुद्धता झाली. त्यानंतर पंचांग शुद्धीसाठी करण कौस्तुभ, लेखनशैलीत सुसूत्रता आणण्यासाठी लेखन प्रशस्ती हे ग्रंथ निर्माण करण्यात आले. इतकेच नव्हे तर परकीय सत्तेत असताना बदललेली गडकिल्ल्यांची नावेही पुन्हा मराठी करण्यात आली. ही सांस्कृतिक स्वाभिमानाची जाणीव होती. राज्याभिषेकासारखा अतिशय भव्य आणि ऐतिहासिक घटनेचा उल्लेख मुघल इतिहासात आपल्याला कुठेच सापडत नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व मुघल बादशहांचे स्वप्न होते की संपूर्ण हिंदुस्थानावर एक छत्री अंमल प्रस्थापित करण्याचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या महत्वाकांक्षेला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या घटनेचे प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या इतिहासात आपल्याला कुठेच नोंद दिसत नाही. परंतु राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडन याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. 30 मे ते 6 जून 1674 या दरम्यान रायगडावर पार पडलेल्या या विधींची भव्यता, सिंहासनाची शोभा, दरबारातील वैभव आणि शिस्त यांचे तपशील त्याने नोंदवलेले आहेत. जरी इथल्याच म्हणजे मुघल ऐतिहासिक साधनात आपल्याला राज्याभिषेकाची नोंद सापडत नसली तरी परदेशी दृष्टिकोनातून मिळालेला हा वृत्तांत राज्याभिषेकाच्या ऐतिहासिकतेला अधिक बळकटी देतो. पुढे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. जी शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा तयार केली होती त्यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचा आणखी एक महत्वाचा पुरावा आपल्यासमोर येतो. प्रतिपतचंद्र लेखेव वर्धिष्णुः विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते. या संस्कृत वाक्यातून व्यक्त होणारी ही मुद्रा स्वराज्याच्या लोककल्याणकारी आणि वाढत्या सामर्थ्याची साक्ष देते. त्या काळात शहाजीराजे आणि जिजाबाईंची मुद्रा फारसी भाषेत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत केली. संस्कृत भाषेचा स्वीकार करून शिवाजी महाराजांनी नव्या युगाची घोषणा केली होती. 6 जून 1674 रोजी रायगडावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता, तर 17व्या शतकात एका स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ठाम घोषणा यात दडलेली होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दडपलेल्या जनतेसाठी हा क्षण स्वाभिमानाचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा ठरला. शिवराज्याभिषेक, सिंहासनापासून स्वाभिमानापर्यंतची ही स्वराज्य क्रांती आजही आपल्यासाठी तेवढीच जिवंत आणि प्रेरणादायी आहे.
1: शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण आता आपण ऐकलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे सुंदर असं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: गाडीतून उतर.
1: महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित योग आणि कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजचा आपला युववाणीचा रंग माझा वेगळा या सदरात आपण भेटणार आहोत लेखक गजानन आव्हाळे यांना. प्रसारमाध्यमातील लेखन आणि युवक या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ते त्यांच्या लिखाणासाठी व्रतस्थ या नावानं सध्या प्रसारमाध्यमांवरती लिहित आहेत आणि आज आपण जाणून घेऊयात त्यांचा आजपर्यंतचा लेखन प्रवास आणि त्याविषयीचे अनुभव. तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या आपला रंग माझा वेगळा या सदरात.
2: धन्यवाद आरती.
1: प्रसार माध्यमांसाठी लिहित असताना एक युवा लेखक म्हणून एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
2: माझा अनुभव खूपच चांगला आहे. म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये लिखाण करणं ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे खरं तर. आणि सुदैवाने मला ते कळलं लवकरच की जो काय रोलर कोस्टर राईड म्हणतो तो पॅटर्न तुमच्या लक्षात येतो लिहिताना. आणि समाज माध्यमांमध्ये लिहिताना व्ह्यूज लाईक्स आणि फॉलोअर्स खूप मॅटर करतात. जी लोक म्हणतात की ते मॅटर करत नाही मला असं वाटतं की ते खोटं बोलतात. खूप महत्वाचं आहे. व्ह्यूज नाहीत म्हणजे तुम्हाला तुमचे वाचणारे नाही आहेत आणि मग वाचणारे नाही तर मग तुमच्या लिखाणाला मग काय फायदा काय? सो तुम्ही प्रसार माध्यमांसमोर तुमची एखादी गोष्ट मांडताय त्यावेळेस तुम्हाला वाचणारे वाचक खूप गरजेचे असतात आणि अभिप्रायही तेवढेच महत्वाचे असतात. मी ज्या भागातून येतो विदर्भ, सो तिथे जर मी माझं लिखाण मांडण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं की मी खूपच कमी वाचक वर्गाशी जोडल्या जाईल. मला तेवढं हे मिळणार नाही. पण प्रसार माध्यमांसमोर माझं लिखाण मांडताना मला खूपच मोठा वर्ग मिळतो. खरं तर प्रसार माध्यमां तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही. तिथं ते खुलं माध्यम आहे की तुमचं लिखाण पब्लिक होतं आणि मग त्याच्यानंतर तुमचा ताबा नाही राहत त्या गोष्टींवर. सो ते कितीही लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आणि ती माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरलं माझं लिखाण डेव्हलप होण्यासाठी म्हण किंवा समृद्ध होण्यासाठी. कारण मला वाचक वर्ग तसा मिळत गेला आणि तो ती एक प्रसार माध्यमांचीच कृपा आहे. पण काही काही वेळेस होऊ शकतं की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज ते एक अल्गोरिदमवर खूप डिपेंड असतात ह्या गोष्टी. सो होऊ शकतं की तुम्ही डिमोटिवेटिव्ह होऊ शकता एखाद्या वेळेस की अरे मी काहीतरी पोस्ट केलंय आणि ह्याच्यावर कमेंट्सही नाहीत आणि लाईकही मला नेहमी मिळतात तशा नाहीत. पण होऊ शकतं की मग ते तुमचं लिखाण तेवढं पोहोचलं नाही किंवा मग अल्गोरिदमचा फॅक्टर मध्ये आला. सो त्यातही तुमचं लिखाण सापडतं कधी कधी. तोच एक पॅटर्न असतो की ते परत तुम्ही नवनवं लिहिता आणि पोस्ट करता आणि परत मग ते पोहोचतं आणि तुम्हाला परत असा एक वाचक

0: वर्ग मिळतो की जो तुमचं आधीचं लिहिलेलं पण वाचतो आणि परत त्याला तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे पोहोचणं तो रिच मिळून जातो. सो असा एक अनुभव आहे.
1: तुम्ही तुमच्या अनुभवाविषयी बोलता आहात आणि तुमचं जे नाव आहे लिखाणासंदर्भात ते व्रतस्थ या नावाने तुम्ही लिहितात, तर या नावामागची गोष्ट काय आणि व्रतस्थ हे नाव का ठेवलं त्याबद्दल काय सांगताल हेही मला ऐकायला आवडेल.
0: सो व्रतस्थ मी आधी माझ्या नावाने लिहित होतो हिंदी आणि इंग्रजीमध्ये. सो मला ते परत मराठीकडे शिफ्ट व्हायचं होतं की मला असं वाटत होतं की मातृभाषेत आपण लिहिलं पाहिजे, पण मग असं नाव की जे कळलं नाही पाहिजे की माझं आहे. आणि ते काही दिवस गुप्त ठेवण्याचाच मी प्रयत्न केला की 10,000 फॉलोअर्स पर्यंत आपण नाही सांगायचं कोणाला की मी ह्या नावाने लिहितं वगैरे. आणि मी ते सुरू केलं आणि अनपेक्षितपणे मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

0: नावाने लिहित होतो हिंदी आणि इंग्रजीमध्ये. सो मला ते परत मराठीकडे शिफ्ट व्हायचं होतं. मला असं वाटत होतं की मातृभाषेत आपण लिहिलं पाहिजे, पण मग असं नाव की जे कळलं नाही पाहिजे की माझं आहे. आणि ते काही दिवस गुप्त ठेवण्याचाच मी प्रयत्न केला की 10,000 फॉलोअर्स पर्यंत आपण नाही सांगायचं कोणाला की मी ह्या या नावाने लिहितं वगैरे. आणि मी ते सुरू केलं आणि अनपेक्षितपणे मला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला. आणि मला कळायला लागलं की हा मराठीचा जो माझा मूळ विचार येतोय, जो मूळ थॉट येतोय, त्याच्याशी बरेच लोक कनेक्ट होत आहेत. आणि जो वाचक वर्ग आहे मराठी वाचणारा, त्यांना जे मांडायचंय, त्यांना जे लिहायचंय तेच मी लिहितोय, त्यांना जे पाहिजे तेच मी लिहितोय, किंवा मग मला जे वाटतंय तसंच अगदी तोच भाव असणारा बरीच लोक आहेत. आणि मग ते होत गेलं पुढे व्रतस्थ तसं मोठं झालं की एक त्याला एक मिनिंग आहे, एक तीन अक्षरी नाव असलं पाहिजे आणि थोडं मिथॉलॉजिकल वगैरे त्याचा रेफरन्स असला पाहिजे कुठेतरी.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट जेव्हा आपण लिहितो आणि तो अनुभव जेव्हा समोरच्याला आपला वाटतो तेव्हाची गोष्ट तुम्हाला जास्त छान वाटते ऍज अ लेखक म्हणून, तर मग हा अनुभव आणखी कसा सांगाल की असा कुठला क्षण आहे की जो लोकांनी खूप अप्रिशिएट केलाय, किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जी लोकांना खूप सिमिलर वाटली आहे, असं काही एक्सपिरियन्स सांगाल का?
0: सर मला बरेच डीएम्स आणि कॉमेंट्स येत असतात की नेमकं मला असं कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मला जे नेमकं वाटत असतं नेमकं तेच व्रतस्थावर वाचायला मिळतं. आणि असं वाटतं की अरे आपल्या डोक्यात जे चाललंय हे बऱ्याच लोकांच्या डोक्यात चाललंय, मग आपण एकटे नाहीये. असं स्पेसिफिक नाही, पण मग बरेच प्रतिक्रिया येत असतात की तुझं जे लिखाण आहे ते खूप मला माझं वाटतं. आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की लिखाणात लिंग नाही कळलं पाहिजे आपलं, म्हणजे मुलगा लिहितोय की मुलगी लिहिते हे कळलं नाही पाहिजे. शक्यतो मी ते शब्दच टाळतो, त्यामुळे जे होतं की दोन्ही जेंडरला लागू होतं.
1: अच्छा, ही गोष्ट फार वेगळी आहे की आपल्या लिखाणामध्ये आपलं लिंग न कळता फक्त मानवी संवेदनाकडे लक्ष देणं, आणि ही गोष्ट मला खूप महत्वाची पण वाटते, कारण बरेचदा लेखक लिहित असताना मग आपला पुरुष म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह किंवा स्त्री म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह याच्याकडे भर देऊन बरेचदा भावनिक गोष्टी लिहिल्या जातात, पण जेव्हा आपण माणूस म्हणून त्या भावनेमधला साम्य जेव्हा लिहायला जातो तेव्हा ती गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीनं माणसाला कनेक्ट करते. फार छान गोष्ट आहे खरं तर ही. मग असा खूप लक्षात राहिलेला एखादा अभिप्राय त्याबद्दल काय सांगू शकताल का?
0: मला डीएम्स जे येतात मी स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन ठेवत असतो, त्यापैकी माझं असतं की मला मागे एक डीएम आला होता आणि त्यात असं होतं की माझी आई पण तुला फॉलो करते वगैरे, आणि आमचा बऱ्याच वेळा तुझं लिखाण हा चर्चेचा विषय असतो घरात. आणि मला असं वाटतं की 20-25 वर्षाचा अंतर असलेले दोन जनरेशन ज्यावेळेस तुमचं लिखाण वाचतंय त्यावेळेस तुम्ही दोन पिढ्यांना कनेक्ट करताय, सो तुमचा तो शब्दांचा पूल तुम्ही बांधण्यास यशस्वी झालात असं म्हणता येईल. सो हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही व्ह्यूज आणि लाईक्स पेक्षा मग अशा ज्यावेळेस प्रतिक्रिया येतात त्या खूप महत्वाच्या वाटतात मला. आणि हे महत्वाचं आहे,
1: अर्थातच हे फार महत्वाचं आहे. मला कुटुंब ही गोष्ट खूप महत्वाची वाटते या सगळ्यामध्ये. पण जर आपण आत्ताच्या पिढीचा विचार केला किंवा आत्ताच्या समाजाचा विचार केला एकंदरीत, तर सध्या सामाजिक प्रश्नांवरती जे काही भाष्य केलं जातं किंवा जेही काही लिहिलं जातं या सगळ्यामध्ये आत्ताचा काळ पाहता आपल्याला सामाजिक प्रश्नांवरती लिहित असताना एक खूप भूमिका घेऊन लिहिणं महत्वाचं वाटतं, किंवा जेव्हा जेव्हा पण आपण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा इतरांच्या मताचा अभिप्रायाचा आपल्या लिखाणावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम प्रभाव दोन्ही गोष्टी घडत असतात. तर मग याबद्दल लेखक म्हणून तू कसा विचार करतोस?
0: तर लिहिताना तुम्हाला डोळसपणे बघावं लागतं जे काय समाजात चाललंय. तुम्ही तोपर्यंत लिहितच नाही जोपर्यंत तुमचा एक स्टँड क्लिअर होत नाही. तुम्हाला वारंवार काही गोष्टी दिसतात, त्यांचा पॅटर्न दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही विचार मंथन करता आणि मग तुम्ही कुठेतरी एका मुद्द्यावर येऊन टेकता की नाही हे जे मला दिसतंय हे बऱ्याच लोकांना दिसतंय पण कदाचित त्यांना ते मांडता येत नाही आणि आता ते मला मांडावं लागेल. भले मग काही लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल ते होऊ शकतं आणि ते असणारच आहे, कारण समाज आहे आणि समाज असाच काम करतो. हे माझं आवडतं वाक्य आहे, ज्यावेळेस एखादा वेगळा दृष्टिकोन येतो किंवा मी वेगळं काहीतरी बघतो त्यावेळेस मग मी म्हणतो हा समाज आहे, समाज असंच काम करतो, दिस इज हाऊ सोसायटी ऑपरेट्स. आणि वेगळा दृष्टिकोन ज्यावेळेस एखादा घटक असतो की ज्याला ती गोष्ट होऊ द्यायची नसते किंवा मग तुम्हाला ते तुम्ही जे बघताय ते दाबून टाकायचं असतं, त्यावेळेस तसा घटक वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो की जो तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटत असतं की तुम्ही हे नाही बघितलं पाहिजे, ह्यावर नाही लिहिलं पाहिजे, मग त्यावेळेस कळतं की तुम्ही जे बघताय ते बरोबर बघताय.
1: बरोबर आहे, पर्स्पेक्टिव्ह खूप महत्वाचा आहे. पण मग तेच आहे की या सगळ्या विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आत्ताच्या समाज व्यवस्थेमध्ये एक ट्रोलिंग नावाची गोष्ट पण खूप झपाट्यानं वाढताना दिसते.

0: ज्या माणसांना खूप संवेदनशील पद्धतीनं एखादा विषय हाताळायचा आहे किंवा लिहायचा आहे, त्या माणसांना या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम घडतो जेव्हा माणूस अतिसंवेदनशील असतो. यामध्ये दोन्ही फॅक्टर असतात की एखादा व्यक्ती लिहिणं सोडू पण शकतो किंवा एखादा व्यक्ती त्या गोष्टीचा पाठपुरावा पण करू शकतो. तर मग ह्या ट्रोलिंग विषयी लेखक म्हणून काय मत असू शकतं?
1: तर असं नाही होत की मी असाच एकदम बसलोय आणि मी लिहिले आणि पोस्ट केले वगैरे असं नसतं. तर मी 3-4 ओळी लिहितानाही मी बऱ्याच दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलेलं असतं आणि मला कधी कधी ट्रोलिंग अपेक्षितच असते की हा हे मी मांडलंय ना त्यावर मी ट्रोलिंग ऍक्सेस, की मला असं वाटतं की माणूस जेवढा मोठा त्याचे ट्रोलर्स तेवढे जास्त. मी त्या पदाला नाही पोहोचलोय अजून की एवढं ट्रोल होईल वगैरे, पण मला अपेक्षित असतं की हा हा याच्यावर ना वेगळं काहीतरी येणार, वेगळ्या कमेंट्स येणार वगैरे वगैरे, ते अपेक्षितच असतं. त्यामुळे मग मी हेही करतो की एखादी निगेटिव्ह कमेंट आली की मग ती पिन करून ठेवतो, सो कमेंट्स मध्ये जाणाऱ्यांना ती लगेच दिसेल आणि मग ज्याचा त्या विरोधात जो पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन आहे मग ते मांडतात. सो त्याला मी उत्तर देत नाही बसत, की माझ्यासोबत जे आहेत ज्यांना माझा पर्स्पेक्टिव्ह कळलाय आणि त्यांना वाटते की हा मी जे मांडतोय ते समाजविघातक नाही आणि विध्वंसक नाहीये, सो ते त्याला उत्तर देतात. मी त्यात फार पडत नाही बसत, म्हणजे ट्रोलर्स असतात, जास्त पोस्ट नाहीत, 2-3 पोस्ट असतील की त्याच्यावर मला अपेक्षित होतं ते ट्रोलिंग आलेलं आहे. पण मग तेच की ते त्या व्हायरल झालेल्या आहेत पोस्ट.
0: पण मग या सगळ्या गोष्टी हाताळत असताना जी नवी लोक लिहू पाहतात, जे आपल्यापेक्षाही वयाने लहान आहेत आणि ज्यांना स्वतःला काहीतरी लिहायचंय, अशा लोकांसाठी काय सांगताल?
1: नव्या लेखकांसाठी हेच असतं की तुम्हाला जे काय कौतुक मिळेल त्याने हुरळून जायचं नाही आणि ट्रोलिंग येईल त्यानं असं डिमोटिवेटिव्ह होऊन जाण्याचं कारण नाहीये, की तुम्ही लिहित राहा आणि तुम्ही ट्रोल होत आहे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, तुमचं खूप चांगल्या प्रकारे पोहोचलंय मला असं वाटतं. ट्रोलर्स खूप चांगलं पॅरामीटर आहे समजण्यासाठी की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमचं आर्ट लिखाण मांडताय, खूप चांगलं पॅरामीटर आहे ते.
0: हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला खरं तर ऐकायला मिळाला, पण हा खूप गरजेचा पण आहे की आपण जे करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण ते करत राहण्यासाठी असा पर्स्पेक्टिव्ह पण महत्वाचा आहे.
1: जसं ट्रोलर्सचं तेच असतं ना की आता संध्याकाळचं जेवण झालंय, मोबाईल घेऊन बसलेत आणि पोस्ट येते तुमची, ते काहीतरी कमेंट करतायत आणि ते वरती ढकलतात तुमची पोस्ट, त्यांच्यासाठी तो विषय तिथं संपलेला असतो, ते घेऊन नाही बसत. सो तुम्ही का घेऊन बसायचं मग ते?
0: अगदी बरोबर आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हा खरं तर. मला या गोष्टीला घेऊन पुढे असं विचारायला आवडेल की प्रत्येक लेखकाच्या लिखाणावरती त्यानं वाचलेल्या बऱ्याचशा पुस्तकांचा खूप प्रभाव असतो, तर मग तुमच्या आयुष्यातील पुस्तकं आणि तुमचे आवडते लेखक याबद्दल काय सांगताल, वाचनाबद्दल पण काय सांगताल हे मला ऐकायला खूप आवडेल.
1: खूप सरप्राइझिंग आहे, मी बरीच वर्ष फक्त सेल्फ हेल्प बुक्स वाचले, की मला असं वाटतं की सेल्फ हेल्प बुक्स खरंच हेल्प नाहीत करत तुम्हाला. तुम्हाला खूप फिक्शनल वाचणं खूप गरजेचं आहे, कारण एखादी गोष्ट आहे की एक साधं पुस्तक घेऊ आपण, 5 AM क्लब, ज्याच्यात सांगितलंय की सकाळी रोज 5 वाजता उठलं पाहिजे. ठीक आहे, तुला पडते मला पडते, पण त्या माणसाने त्याच्यावर पुस्तक लिहिलं. ठीक आहे, सो तो माझा स्वभावच नाही आहे सकाळी 5 वाजता उठून वगैरे कामं करायची, काय जे असेल ते प्रॉडक्टिव्ह करायचं मला तो पटतच नाही. माझी कामं रात्री चांगली होतात. माझं म्हणणं आहे की जेव्हा होतात ना कामं त्यावेळेस करा. फिक्शनल मध्ये कसं असतं की एखादी गोष्ट अशी मांडली जाते की ती तुम्हाला खूप पर्सनल वाटायला लागते आणि ती तुमच्यात जो बदल घडून आणते ना तो खूप काळ टिकून राहतो, कारण त्याच्यामागे एक स्टोरी बिल्डअप असतं, एक इमोशनल काय म्हणतो आपण त्याला बॅकग्राऊंड तयार केलं जातं आणि मग नंतर ती गोष्ट मांडली जाते. सो ते जे मेन कॅरेक्टर आहे प्रोटॅगॉनिस्ट ज्याला म्हणतात, सो त्याच्याशी तुम्हाला जोडलं जातं भावनिकरित्या असं करून तसं करून आणि मग नंतर ते जो काय मेसेज द्यायचा असतो तो दिला जातो. सो मी बरीच वर्ष ते फिक्शनल कडे वळायला लागली मला, पण मग ज्यावेळेस लागलो सो माझं अजूनही असं दीर्घ वाचन नाहीये ज्या प्रमाणात मला वाटतं की व्हायला पाहिजे. पण अशी 1-2 नावं मी सांगू शकेन की अल्बर्ट कामू ज्याचं आउटसाइडर म्हणून पुस्तक आहे ते मला खूप आवडलं, त्याच्याविषयी मला वाचायचंय. मराठीमध्ये सचिन कुंडलकर यांचं कोबाल्ट ब्लू, की जे माझ्यापर्यंत माझ्यासोबत बरेच अजूनही आहे. नंतर फ्रान्स काफकाचं मेटामॉर्फोसिस वगैरे, नंतर दुर्गा भागवत एक्सप्लोर करायचे, नंतर एस एल भैरप्पा आहेत, कमाल आहेत ते, म्हणजे त्यांचं मी जेवढं हे केलं इरावती कर्वे त्यांना वाचायचंय. सो असं एक्सप्लोर करायचं राहिले आणि मी कदाचित होऊ शकते की 5-10 वर्षानंतर मी सांगू शकेन की कोणता आवडता लेखक कवी.
0: हे असं उत्तर पण एका उत्तम वाचकाचं लक्षण असू शकतं की खूप जास्त वाचण्याची इच्छा असली की आपल्याला पटकन सांगता येत नाही की हे वाचलं पाहिजे किंवा हे बेस्ट आहे, कारण आपल्याकडे तेवढी सांगण्यासाठी पण व्हरायटी असते. त्यामुळे ही सगळेच लेखक माझ्यासाठी पण फार महत्वाचे आणि अर्थातच खूप वेगळे विषय हाताळणारे आहेत. जसं तुम्ही इतक्या वाचलेल्या पुस्तकांबद्दल सांगितलंय आणि तुमचं लेखन आणि वाचन या

0: त्यामुळे तुम्ही फिल्म मेकिंग कडे पण खूप आवडीनं बघता, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
1: मी फिल्म कडे एक व्हिडिओ साहित्य म्हणून बघतो. मला असं वाटतं की आता साहित्याचे प्रकार बदलत गेले वेळेनुसार. कदाचित पूर्वी नालंदा वगैरे त्यावेळेस जर व्हिडिओ वगैरे बनवता आले असते तर लोकांनी पुस्तकं वगैरे रेकॉर्ड करून ठेवली असती. बरोबर आहे. तर त्यावेळेस त्यांच्याकडे जे साधन बेस्ट होतं, पेन आणि पेपर, त्यांनी ते पपायरस वगैरे त्यावेळेस असेल काय त्याच्या माध्यमातून त्यांनी ते लिहून ठेवलं. पण आता व्हिडिओ हे सुद्धा साहित्यच आहे. जर तू चांगला एखादा चित्रपट बघशील तर तुला एखादं चांगलं पुस्तक वाचल्याचाच भाव येऊ शकतो.
0: अगदी अगदी.
1: हा, सो ते चांगल्या प्रकारे लिहिले स्क्रिप्ट. आणि आता प्रत्येक माणूस एखादा व्हिडिओग्राफर असेल, एखादा फोटोग्राफर वगैरे असेल, तर तो त्याच्या त्याला जे मिळतं, त्याला जे आवडतं ते शोधण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक चित्रपटांमध्ये. अरे हा, हे दिसायला वगैरे ही फ्रेम छान दिसते, हे कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं दिसते, इथे लाईटचा वापर खूप चांगला गेलाय. लेखक म्हणून मी तेच बघणार की हा लिहिलं कसं गेलंय, ते किती लेअर्ड मध्ये डायलॉग्स केलेत आणि भावनांचा कसा मेळ घातला गेलाय वगैरे. आणि परत दोन कॅरेक्टर्स आहेत तर मग ह्याच्यात दोन कॅरेक्टर्सचा मेळ कसा घातला गेलाय, त्यांच्यातला विरोधाभास, परत दोन्ही कॅरेक्टर कसे आपल्याला बरोबर वाटतायत. की आता ते परत हे असतं की भले एखादा चोर असू दे काय असू दे, पण ते तो सिंड्रोम क्रिएट केला जातो की आपल्याला असं वाटतं की हा पकडला नाही गेला पाहिजे. तिथे आपलं मोरल वगैरे सगळंच हलवलं जातं ना.
0: बिलकुल.
1: हा, आणि ते एक लिखाणाचाच भाग आहे की तो तसा पोर्ट्रे केला जातो, तसं लिहिलं जातं की अरे हा आपल्याला माहिती हा चोर आहे पण आपल्याला वाटतं की हा पकडला गेला नाही पाहिजे. सो तो एक लिखाणाचाच भाग आहे. सो मी जे वर्कशॉप मी केलं फिल्म मेकिंगचं, मला फिल्म समजून घ्यायची होती की जर मला लिहायची झाली एखादी फिल्म तर मला ती कशी लिहिता येईल. सो ती लिहिताना मला कोणते बारकावे दाखवता येतील जे पडद्यावर. मला असं वाटतं की चित्रपट म्हणजे हलणारे शब्दच आहेत.
0: क्या बात है.
1: हा, सो फिल्म मेकिंगचा माझा अनुभव तोच होता की मी माझ्या बायकोला पत्र लिहितो अजून मधून. सो त्यावेळेस मी असं केलं की आपण पत्र शूट करूयात. सो ते पत्र काहीच नव्हतं की मी लिहिलेलं पत्रच होतं तिला लिहिलेलं आणि मग ते मी शूट केलं. सो माझ्यासाठी तो एक लिटरेचर, शेवटी पत्रच होत ते लिटरेचरचाच भाग.
0: आता जसं तुम्ही सांगितलं की आताच्या तुम्ही ज्या फिल्म बद्दल बोललात की तुमच्यासाठी ते पत्रच होतं आणि तो तुमच्यासाठी लिहिण्याचा भाग झाला कारण तो तुमचा मूळ इंटरेस्ट एरिया असं पण आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण लेखक म्हणून विचार करतो तेव्हा आपण पुन्हा मगासारखंच मी विचारेल की आपण स्वतःचे अनुभव लिहिता लिहिता कधी कधी असं पण असतं की एक सोसायटीचा किंवा एखादा मिडियमचा किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा एक अल्गोरिदम कुठल्याही गोष्टीचा असू शकतो त्याचा पण विचार केला जातो लिखाणामध्ये की फ्लोचाच जास्त लक्ष कुठे आपलं जास्त असायला हवं किंवा तुमचं स्वतःचं व्यक्ती म्हणून असतं, या दोन्ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्याबद्दल काय सांगताल?
1: बरोबर. तर सोशल मीडियावर लिहिताना अल्गोरिदमचा माझा विचार हाच असतो की मी लिहिताना पोस्ट वगैरे कधी करायचंय त्याची वेळ वगैरे तेवढी पाळतो. लिखाण करताना दीर्घ लिखाण लिहिताना विचार नाही करत तो की अल्गोरिदमला हे सूट होईल न होईल वगैरे वगैरे. तीन चार ओळींचं आहे ते मी पोस्ट करेन, ती प्रोसेस आहे, ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. ती मी तिथे थांबवत नाही किंवा त्याला बांध घालत नाही. ठीक आहे, एखादी कविता लांब होते आणि ती नाही, सो मी ती माझ्यासाठी ठेवीन किंवा मला असं वाटतं की कधीतरी काव्यसंग्रह प्रकाशित करायचा तर मी त्यात ती टाकेन. पण सोशल मीडियावर चल ठीक आहे की तीन चार ओळी त्या कवितेतल्या चांगल्या आहेत तर मी त्या पोस्ट करतो. सो हा अल्गोरिदमचा हे करूनच विचार करूनच पोस्ट करतो, लिहित नाही. अगेन तेच असतं की खूप दीर्घ लिखाणाला तेवढं हे नाहीये, तिथे वाव नाहीये. सोशल मीडियावर तुम्ही खूप 7-8 पानं वगैरे पोस्ट करताय आणि तेवढा वेळ नाहीये. सोशल मीडिया एक क्विक मीडियम आहे आणि तिथे त्यांना क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी पाहिजे असतं. सो क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी आलं तर मी ते एक ओळ, दोन ओळ, तीन ओळ ती पोस्ट करतो बस. बाकी मग दीर्घ लिखाणासाठी डायरीत लिहायचं.
0: जेव्हा आपण सोशल मीडिया आणि त्याच्यावरचं कंटेंट आणि आत्ताचा युवक असा विचार जेव्हा करतो तेव्हा सध्याचा विचार केला AI याचा वापर करून सुद्धा लिहिण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय, तर मग या सगळ्या गोष्टीकडे ऍज अ लेखक म्हणून कसं बघता, त्याबद्दल काय सांगताल?
1: मी ट्राय करून बघितलंय त्यावर, म्हणजे कसं होतं वगैरे काय, म्हणजे नेमकं देतं काय. मला AI कडे बघण्याचा माझा एक थॉट सांगतो की AI हे खूपच परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट. सो त्यांना त्याला कविता जर बनवायचं म्हणलं ना तर ते यमक जोडवायला जाणार. ऍबस्ट्रॅक्ट नाही लिहू शकत. किंवा साधं उदाहरण देतो, त्यावर तू फोटो जर एडिट करायचा झाला तर प्रयत्न करते की आपला फोटो सिमेट्रिकल झाला पाहिजे. त्याच्यासाठी सौंदर्याची व्याख्या ती आहे की सिमेट्रिकल झाला. पण कवितेत मन, कलेत मन, प्रत्येक व्यक्तीसाठी एक रिकामी जागा असते की ज्याने त्याने येऊन ती भरायची असते. कवितेतही तसंच असतं की एक कुठेतरी ना एक बाजू मोकळी सोडलेली असते किंवा

0: अरे हा इथं ना हे मला इम्परफेक्ट वाटते पण ह्याच्यामुळे मला त्रास होत नाहीये, हे बरं झालं की हे मोकळं सोडलेलं आहे ही बाजू. सो ते नाही करू शकत, ते यमकच जुळवण्याचा प्रयत्न करणार. होऊ शकतं कदाचित ते ऍडव्हान्स होत गेल्यानंतर कळणार नाही आपल्याला की हे माणसाने लिहिले की एआयने केले, पण सध्या तरी माझं तेच आहे. आणि एआयचा वगैरे पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो. एक चांगली बाजू जर हे असेल तर, सो जसे की तुला एक साधं उदाहरण देतो मी की अशी पुस्तकं मी कमांड दिली होती, त्याला मला अशी पुस्तकं सजेस्ट कर की ज्याच्यामध्ये महाभारताचे जे पात्र आहे ते फक्त एक माणूस म्हणून दाखवलेली आहे, त्यांच्याकडे कुठली दैवी शक्ती वगैरे नाहीये. तर त्यांनी मला खूप चांगली पुस्तकांची लिस्ट दिली, ज्याच्यामध्ये इरावती कर्व्यांचं पुस्तक होतं, भैरप्पांचं पुस्तक होतं मला वाटतंय, आणि द्रौपदीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने लिहिलेलं एक पुस्तक आहे द पॅलेस ऑफ इल्युजन्स म्हणून. तो मला अशी 5-6 पुस्तकांची लिस्ट, हा याचं दुर्गा भागवतांचं पुस्तकाचं नाव आलं त्यात. मी हे इंग्लिश रीडर, नंतर मग कन्नडातले आले भैरप्पा, नंतर मराठीचे 2-3 लेखक, ही कनेक्ट करण्याचं काम तेवढं
1: नाही होणार,
0: तेवढा व्यासंग असलेला माणूस मला शोधावा लागेल.
1: बिलकुल,
0: की मला त्याला तो प्रश्न विचारावा लागेल, त्यानंतर मला ही लिस्ट येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही होऊ शकतं की अरे मी असं असे प्रकारची पुस्तकं शोधतोय, पण मला एआय ते लगेच देतं. तो एक चांगला वापर आहे, पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो.
1: तुम्ही युटिलाइज कशा प्रकारे करता,
0: येस एक्झॅक्टली,
1: हे खूप महत्वाची गोष्ट आहे.
0: हा म्हणजे अगेन तेच आहे ना की जर आर्ट माणसांनी कशासाठी सुरू केलं किंवा लिखाण माणसांनी कशासाठी सुरू केलं, तर त्याच्या मुळाशी गेलं तर मानवी भावना मांडण्यासाठी. पण जर आपल्या भावनात जर एआय मांडायला लागलं तर मग आपण काय करायचं. म्हणजे
1: फार महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि मला फार छान वाटलं हे उत्तर ऐकून. प्रत्येक लेखकाचं एक स्वतःचं कल्पना विश्व असतं आणि त्याने त्यानं जगलेला त्याचा त्याचा एक अनुभव असतो.
0: बरोबर.
1: तर मग या तुमच्या आयुष्यातील या घटनांकडे तुम्ही कसं बघता आणि या घटनांचा तुमच्या लिखाणावरती कसा प्रभाव आहे त्याबद्दल काय सांगताल?
0: प्रत्येक लेखक कवीला विचारला जाणारा आणि अजिबात न आवडणारा प्रश्न असतो की कसं सुचतं. की ज्याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा थॉट वेगळा असतो आणि त्याचं बॅकग्राऊंड खूप वेगळं असतं. होऊ शकतं की एखादा विचार खूप वर्ष झाली, कदाचित लहानपणापासून असेल की माझ्या डोक्यात आहे, पण मला तो शब्दातच मांडता येत नाही. असं नाही की तुम्ही काल अनुभवलाय किंवा काय, पण मग त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत तुमच्या समोर काहीतरी येतं, किंवा मग तुम्ही ते नव्यानं नव्यानं विचार करतात त्याकडे बघताना, किंवा तुम्ही काहीतरी वाचलेलं असतं आणि मग ते तुम्ही कनेक्ट करता की अरे हा हे जे मला दिसतंय, हे जे मी अनुभवतोय, किंवा हा जो आत्ता विचार आलाय माझ्या मनात तो तिकडे कनेक्ट होतो कुठेतरी, आणि नेमकं तुम्हाला त्या वळणावर शब्द सुचतात आणि तुम्ही ते लिहिता. आता माझं लिखाण 2 वर्ष मी इस्रायलमध्ये होतो, मी तिकडे बरंचसं लिखाण, म्हणजे मेजर जे व्रतस्थचं लिखाण झालंय ते तिकडे झालंय. कारण होऊ शकतं की धावपळीत मला तो वेळच मिळाला नाही इकडे, पण तिकडे माझ्याकडे भरपूर भरपूर वेळ होता आणि तिकडे पाऊस पडत नाही जसा इकडे भारतात वगैरे पडतो, पण माझ्याकडे पावसाळ्याच्या आठवणी होत्या. सो मी डोळे बंद करून असं इमॅजिन करतोय आता की मी खिडकीत बसलोय आणि बाहेर पाऊस पडतोय, तसं पाहिलं तिकडे सगळं वाळवंट वगैरे, पण आता मला ते लिहायचंय, मला मी जे जे त्या गावाकडच्या खिडकीत बसून अनुभवलं होतं ते मला लिहायचंय. सो लिहिताना तुमच्या आठवणींचा खूप खूप महत्वाचा रोल आहे. सो होऊ शकतं की नेहमीच ते पर्सनल नसेल, पण तुम्ही जे बघताय आठवणी आणि कुणी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करतंय आणि मग तुम्हाला ते जोडलं जाते आणि मग नंतर ते एक परफेक्ट पिक्चर येतं तुमच्या समोर की अरे हा हा ह्यात माझ्याही भावना आहेत आणि समोरच्याला जे वाटतंय तेही मला कळतंय आणि मी जे बघतोय आजूबाजूला वगैरे, आणि हे हे जर मी मला शब्दात मांडता आलं तर काय म्हणतो मास कनेक्ट होऊ शकतो, हे सगळ्यांना आपलं वाटू शकतं. सो मग नंतर तुम्ही परफेक्ट ते शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करता. साधी सरळ गोष्ट आहे की लेखकाचं असतं की तुम्हाला वाचणाऱ्याला पटवून द्यायचं की त्या तुम्ही संध्याकाळी बसले होते आणि सूर्यास्त जो आहे तो जांभळा होता, तर तुम्हाला ते शब्दात मांडता आलं पाहिजे आणि त्याला ते पटवून देता आलं पाहिजे की खरंच त्या दिवशी संध्याकाळी तिथे लेखक बसला होता, तिथे जांभळा सूर्यास्त होता. मॅजिकल रिअलिझम नावाचा प्रकार आहे. दिवार में खिडकी रहती ती विनोद कुमार शुक्लांचं आहे जे मॅजिकल रिअलिझमवर डिपेंड आहे. सो त्यावेळेस ते हत्तीचं वगैरे वर्णन करतात, ते जर एवढ्या लोकांना कनेक्ट होऊ शकतं तर मग जांभळा सूर्यास्त लोकही विश्वास ठेवू शकतात की होता
1: खरं आहे.

0: हे तिथे तुमची कस लागते खरं तर,
1: बिल्कुल
0: तुम्ही कसं मांडता वगैरे वगैरे. सो नेसेसरी नाही की प्रत्येक वेळेस तुमचे अनुभवच असतील, तुम्हाला ते कसं इमॅजिन इमॅजिन करता आणि तुम्हाला ते कसं पटवून देता येतं शब्दांमध्ये. आणि अगेन मला असं वाटतं की वाचताना वाचकाला काहीतरी असं वाटलं पाहिजे की अरे खूप दिवसाचं काहीतरी आत अडकलेलं होतं आणि त्यात मोकळं झालंय, म्हणजे त्याचं पतंगाला ढील दिल्यासारखं की एकदमच असं सुटसुटीत झालंय काहीतरी. माहित नाही काय झालंय पण हे वाचल्यानंतर मला तसं वाटतंय.
1: वा क्या
0: सो
1: बात आहे.
0: तेच
1: मला असं
0: असलं.
1: वाटतं ही फिलिंग आपल्या ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा झालं असेल की आपलं काहीतरी अडकलंय आणि आपण आता काहीतरी खूप भारी कमेंट ऐकलेली आहे ही. कारण
0: यस
1: हे उत्तर फार महत्वाचं वाटलं मला सुद्धा की लिहिणाऱ्या माणसाने पण तितक्या उत्कंठतेनं लिहिणं आणि वाचणाऱ्याला पण ते तसंच
0: बरोबर.
1: वाटणं, त्या दोन्ही मधली समरसता खूप मॅटर करते. खूप छान उत्तर आहे. मग आजपासून आपण कार्यक्रमामध्ये खूप सगळ्या विषयांबद्दल बोलतोय, पण ऍज अ लेखक म्हणून जेव्हा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला कुठले विषय हाताळायला आवडतील, तर मग तुम्ही ऍज अ लेखक म्हणून भविष्यात कसा विचार करता की मला हे विषय लिहायला आवडतील, या या प्रकारच्या सामाजिक भूमिकांबद्दल लिहायला आवडेल, किंवा सामाजिक भूमिका म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचे विषय मला लिहायला आवडतील, याबद्दल काय विचार करताय तुम्ही?
0: चांगला प्रश्न आहे. मला तर जे काय दिसतंय आजूबाजूला ते सगळं सगळं लिहायचंय, म्हणजे एकदम छोटीत छोटी गोष्ट असू दे किंवा मोठीत मोठी, ते सामाजिक असू दे राजकीय असू दे. तर जेवढं पर्सनल तुम्ही लिहिता तेवढं ग्लोबल ते होतं. मला जेवढं पर्सनल लिहिता येईल, जेवढं ऑनेस्ट लिहिता येईल, जेवढं रिफ्लेक्टिव्ह म्हणता येईल आपण त्याला, तेवढं मला लिहायचंय. आणि जसं माझं वाचन वाढेल तसं तसे ते लिखाण एक प्रगल्भ होत जाईल आणि ते लेअर्ड लिखाण येईल. तर अशा प्रकारचं लिखाण करायचंय. विषय जेवढे शक्य होतील तेवढे हाताळायचे, जेवढे मी जगतो, जे भाव मी अनुभवतो. सो तेच असतं की तुमचे सगळे सेन्सेस पुन्हा एकदा जागृत करणं, तशा प्रकारचं लिखाण थोडक्यात.
1: क्या बात आहे. मला आता ही गोष्ट खूप जाणवली की आपण जेवढं स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहतो तितकं आपण आपल्या लिखाणाबद्दल समाधानी होत जातो, असं मला आता
0: खरंय
1: एकंदरीतच बोलण्यातून जाणवलं.
0: खरंय खरंय.
1: आणि जेव्हा आपण युववाणी सारख्या कार्यक्रमामध्ये या विषयाचं बोलतो तेव्हा आपल्याला आपला जो ऐकणारा वर्ग आहे तो आपल्या पिढीचा आहे किंवा आपल्यापेक्षा वयानं लहान असणारी लोक सुद्धा आपल्याला ऐकतात, तर मग अशा वेळेस ऍज अ लेखक म्हणून तुम्ही काय सांगताल, कशा प्रकारे लिहिण्याची सुरुवात असली पाहिजे, प्रसार माध्यमांमध्ये विषय हाताळताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, किंवा एकंदरीतच तुमचा अनुभव आणि आत्ताच्या लोकांसाठी कन्क्लूड नोट म्हणून तुम्ही काय सांगताल लिहिण्यासंदर्भात?
0: सोशल मीडिया अल्गोरिदमवर खूप डिपेंड आहे, पण तुमचं लिखाण त्याच्यावर डिपेंड नसलं पाहिजे. तुम्ही लिहिताना तुम्ही जेवढं ओघवते लिहिता तेवढं लिहा, पण पोस्ट करताना तुम्ही दीर्घ वगैरे पोस्ट करायला जाऊ नका, कारण पुन्हा तेच वाटायला लागेल तुम्हाला की तुमचं लिखाणाचं दर्जा हे व्ह्यूज आणि लाईक्स नाही ठरवत. त्याच्यानंतर एखादा प्रामाणिक अभिप्राय येतो
1: बिल्कुल
0: आणि तो तुमचा खरं हे असतं, ते तुमचं दर्जा ठरवतं. अल्गोरिदम नाही ठरू शकत की तुम्ही काय लिहायचं वगैरे. ते जर ठरवायला लागलं तर बऱ्याच वेळेस असं होतं की मग तुम्ही डिमोटिवेट होता,
1: बिल्कुल
0: रिव्ह्यूज येत नाहीत, लाईक्स येत नाहीत, कारण मग ते होतं की तुम्ही अल्गोरिदमला धरून लिहिलेलं नसतं. अल्गोरिदमला दीर्घ नसतं पाहिजे, त्यांना कॅची पाहिजे की जे 1-2 सेकंदात वाचणाऱ्याला धरून ठेवेल असं पाहिजे असतं. सो तशा प्रकारचं पोस्ट करा सोपं सुटसुटीत. सोपं सुटसुटीत लिहिणं पण खूप अवघड आहे, तेही जमलं पाहिजे की जे मास कनेक्ट करेल. सो जेवढं सोपं सोशल मीडियाला तुम्ही देता येईल तेवढं चांगलं आहे, पण मग तुम्ही ते वैचारिक मंथन थांबू नका. तुम्ही जर तुमच्याकडे खूपच डीप आणि तसा थॉट येत असेल, तुमचा तसा विचार येत असेल, तर तुम्ही ते लिहा. तुम्ही स्वतःसाठी लिहा, स्वतःसाठी लिहिणं खूप गरजेचं असतं, सगळं सोशल मीडियासाठी नसतं. कधी कधी राखून पण ठेवायच्या असतात काही गोष्टी, तेही जमलं पाहिजे.
1: अगदी, हे फार महत्वाचं आहे की जेवढा आपण पोस्ट आणि अल्गोरिदमचा विचार करतो तेवढंच आपण स्वतःसाठी किती लिहितो याचाही विचार करणं रोज गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आणि मला फार छान वाटलं तुम्ही या सगळ्या गप्पा आमच्याशी शेअर केल्यात आणि तुमचा लिखाणाचा अनुभव आमच्या सोबत शेअर केलात. आज तुम्ही आलात आणि आमच्या सोबत तुमच्या या सगळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: तुमचेही खूप खूप आभार.
1: अच्छा तर मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ
2: यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद

युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत.

0: पर कड़ी नजर रखी जा रही है। शहरी विकास मंत्री आशीष सूद ने कहा कि लापरवाही करने वालों पर कड़ी कार्रवाई की जाएगी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन और गृहमंत्री अमित शाह ने हादसे पर दुख व्यक्त किया है। श्री मोदी ने प्रत्येक मृतक के परिजन को प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोष से 2-2 लाख रुपए तथा घायलों को 50,000 रुपए की अनुग्रह राशि दिए जाने की घोषणा की है। भारत में अमरीका के राजदूत सर्जियो गोर ने कहा है कि प्रस्तावित भारत अमरीका अंतरिम व्यापार समझौते का 99% काम पूरा हो चुका है। मुंबई में उन्होंने कहा कि दोनों देश बाकी बचे मुद्दों को सुलझाने में लगे हैं और उम्मीद है कि समझौता अगले कुछ सप्ताह में अंतिम रूप ले सकता है। इंडोनेशिया ओपन बैडमिंटन टूर्नामेंट के पुरुष सिंगल्स में आयुष शेट्टी प्री क्वार्टर फाइनल में पहुंच गए हैं। मिक्स डबल्स में रोहन कपूर और ऋत्विका शिवानी गद्दे की भारतीय जोड़ी ने भी प्री क्वार्टर फाइनल में जगह बना ली है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार असा दर्जा बहाल। विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर। नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 जून पर्यावरण दिन ते 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या 15 दिवसांच्या काळात विविध उपक्रमांचं आयोजन। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा उद्या पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला यांच्या उपस्थितीत समारोप। आता सविस्तर बातम्या। राज्य सरकारनं मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार असा दर्जा बहाल केला असून या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे। देशातील 11 राज्यातून शेतमालाची आवक आणि सुमारे 4 लाख मेट्रिक टन वार्षिक उलाढाल यामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला हा दर्जा देण्यात आलाय। नागपूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात मुख्य बाजारासह कळमना आणि इतर उपबाजारांचा समावेश आहे। इथं कापूस, सोयाबीन, संत्री, तृणधान्य आणि भाज्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते। या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहाशी अधिक सक्षमपणे जोडला जाणार आहे। तसंच आंतरराज्यीय ई व्यापाराला चालना मिळणार असून इतर राज्यातील व्यापाऱ्यांनाही थेट व्यापाराची संधी मिळेल। व्यापारी, शेतकरी आणि बाजार समिती यांच्यातील वादांचे 30 दिवसात निवारण करण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येणार आहे। पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला। महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली। या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षाकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाठ, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान यवतमाळ विधान परिषदेसाठी भरलेला आपला अर्ज काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज मागे घेतल्याची माहिती नुकतीच आमच्या प्रतिनिधीनं दिली। येत्या 5 तारखेला साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय विभागाच्या वतीनं रोजच्या वापरातील पर्यावरणपूरक वस्तूंचा किट तयार करण्यात आलाय। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हे किट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातल्या सदस्यांना भेट देऊन जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या। पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। नागपूर महानगरपालिकेद्वारे 5 जून पर्यावरण दिन ते 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या 15 दिवसांच्या काळात विविध प्रकारचे उपक्रम राबवले जाणार आहे। या दरम्यान महानगरपालिकेनं झोननिहाय वृक्षारोपणाच्या माध्यमातून 5 लक्ष वृक्ष लागवडीचं लक्ष समोर ठेवलं असल्याची माहिती महापौर नीता ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली।
3: 5 तारखेला आपण वृक्षारोपण करू, 10 तारखेला आपण लेक क्लिनिंग जे ऑलरेडी तसं सुरू आहे पण एक एक दिवस ते करू, म्हणजे 8 तारखेला आपण गार्डनचं क्लिनिंग करतोय शहरातलं, मग ग्राउंडचं क्लिनिंग, मग एक दिवस आपण सगळ्या धार्मिक ज्या काही मंदिर मस्जिद हे सगळे असतील सर्व धर्माचे या ठिकाणी स्वच्छता, म्हणजे त्या ठिकाणचं प्लास्टिक गोळा करणं, या सगळ्या गोष्टी आपण करणार। एक दिवस घाटांची स्वच्छता करणार आहे सगळ्याच्या सगळ्या घाटांची, त्या दिवशी त्या ठिकाणी समजा आता त्या घाटावर एक दिवसात होणार नाही तर त्याची पूर्वतयारी आपण आजपासून करणार की योगा डेच्या दिवशी आपण या गोष्टीचा समारोप करणार आहे।
2: या सर्व उपक्रमांमध्ये नगर

0: सेवक, नागरिक स्वयंसेवी संस्था, पर्यावरणवादी तसंच धार्मिक संस्था देखील सहभागी होणार आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान अपक्ष उमेदवार विप्लव बजोरिया यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांच्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी बजोरिया यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करूनही त्यापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. थकीत कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत सरकारनं स्पष्टता द्यावी अशी मागणी करत ही कर्जमाफी केवळ दिखावा असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला. भंडारा इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी केली. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक भार वाढल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. केंद्रीय मंत्रिमंडळानं भारतीय विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांच्या ETF प्राइस स्टॅबिलायझेशन फंडला मंजुरी दिली आहे. विमान इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी करून विमान वाहतूक क्षेत्रातील सुमारे 77 लाख रोजगार सुरक्षित ठेवण्याचा या निर्णयामागील उद्देश आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप सोहळा उद्या 4 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होणार आहे. या अखिल भारतीय प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला उपस्थित राहणार असून सरसंघचालक डॉ मोहन भागवत यावेळी उपस्थितांना संबोधित करतील. 11 मे पासून सुरू झालेल्या या वर्गात देशभरातील 880 शिक्षार्थी सहभागी झाले आहे. या सहभागींमध्ये विद्यार्थी, व्यावसायिक आणि प्रचारकांचा समावेश असून बहुसंख्य शिक्षार्थी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 12 वर्षांमध्ये सरकारनं PLI म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हच्या माध्यमातून उत्पादन क्षमता विकासाला चालना देण्याचे उपक्रम राबवले आहे. या उपक्रमांविषयी रेनिओ फार्माचे संचालक अमित पटनी यांनी नागपुरात आकाशवाणीसोबत बोलताना सांगितलं की
1: जो प्रधानमंत्री जी ने एक निर्णय लिया था कुछ साल पहले कि हमको सेल्फ रिलायंट होना है, मेड इन इंडिया कैंपेन जो चालू की थी, मैन्युफैक्चरिंग इन इंडिया, ताकि कि वी डोंट रिलाय ऑन अदर कंट्रीज, उसके लिए उनने स्कीम और योजना निकाली थी PLI स्कीम फॉर मैन्युफैक्चरिंग कंपनीज. उससे काफ़ी अच्छा प्रभाव रहा है, काफ़ी लोगों ने उसका स्कीम को यूज़ करके यहाँ पर मैन्युफैक्चरिंग इंक्रीज किया इंडिया में, और हमारे लिए भी बहुत अच्छा रहा है फार्मास्यूटिकल इंडस्ट्री के लिए, क्योंकि काफ़ी जो प्रोडक्ट्स चाइना में बन रहे थे अभी वो इंडिया में बनते हैं, और दूसरे सेक्टर्स भी सेल्फ रिलायंट हो गए हैं.
0: नागपूरच्या प्रसिद्ध तर्री पोह्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी शेफ विष्णू मनोहर 7 जून रोजी 3,000 किलो तर्री पोहे तयार करण्याचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. जागतिक पोहे दिनानिमित्त बजाजनगर इथल्या विष्णूजी की रसोई इथं हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. तयार करण्यात आलेल्या तर्री पोह्यांचं सकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत नागरिकांना मोफत वितरण करण्यात येणार असून महाचायतर्फे मोफत चहाही दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लॉयड स्पोर्ट अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोवा इथं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली आहे. ही स्पर्धा गोवा अमॅच्युअर आर्चरी असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली होती. देशातील विविध राज्यातील प्रतिभावान तिरंदाजी दाजांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात लॉयड स्पोर्ट्स अकादमीची दिया बॅनर्जी हिनं 21 वर्षांखालील गटात उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्णपदक तसंच आपल्या गटातील राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं. तसंच आदित्य नायगमकर यानं 18 वर्षांखालील गटात रौप्यपदक जिंकलंय. जागतिक सायकल दिनानिमित्त आज पोलीस विभागाच्या वतीनं गडचिरोली शहरात सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत 150 हून अधिक पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. हवामान. आगामी 5 जूनपर्यंत विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहणार असून उद्या वर्धा जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा

ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज देखील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्हा वगळता विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बसेस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात घडला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार असा दर्जा बहाल. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 जून पर्यावरण दिन ते 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या 15 दिवसांच्या काळात विविध उपक्रमांचं आयोजन. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 2nd कार्यकर्ता विकास वर्गाचा उद्या पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला यांच्या उपस्थितीत समारोप. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली. वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल.
1: विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
2: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं.
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत.
0: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं. तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं. तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी स्वतः उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढले

आलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोले तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी, विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी, या कामाचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथे झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर DG परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह KH मणियाप्पा, KJ जॉर्ज, MB पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय. देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण September 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांनी दिलं होतं त्यावर रिझर्व्ह बँक आणि PIB हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 46,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं CBSEनं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 हून अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता
हवामान विभागाने वर्तवली आहे.

0: राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि DK शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष कॉरिडॉरची निर्मिती, बुलेट ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक, प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDP ची ग्रोथ जी आहे ती 2012-13 साली जे 100 लाख कोटी होती आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपला पायाभूत विकास जो आपण म्हणतो, केंद्र सरकाराचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2026 फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर, दॅट इज खाजगी क्षेत्र, तर ते 9.5% GDP चं, म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय, मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा, जे जवळजवळ 25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे, रोडवे हायवे जे आहे त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते, रेल्वेजमध्ये साधारण 11 ते 13% जात आहेत. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मेट्रो, पाणी, सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15 ते 17% आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2 ते 3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकाराचं आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही पर्सेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत, जसं की हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहे. हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला. पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये, 210 GW जी कॅपॅसिटी होती 2014 ती आता 521 GW झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे, दॅट इज सोलार, विंड आणि जे आपण बायोमास, जिओथर्मल जे म्हणतो, 25 GW ते 2063 GW झालेलं आहे, म्हणजे साधारण 9.5% तो वाढलेला आहे. सोलार 2 GW पण नव्हतं, आता 140 GW आहे, म्हणजे 70% वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे. एक्सप्रेसवेज 1500 पेक्षा कमी होते, आता ते 6,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहेत.

0: रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता, आता तो 65,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स पूर्वी नव्हतंच, आता तो जवळजवळ 2,800 किलोमीटरवर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटरच होतं, आता 1,050 किलोमीटरच्यापेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4 पटी त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते, आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर ॲनमचं, आता 2,700 मिलियन टन्स पर ॲनम, म्हणजे 3 पटी वाढपेक्षा जास्त आहे. इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेला आहे, आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते, आता ते 100 पेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे. पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019 स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईनमध्ये 7,400 प्रोजेक्ट्स जे PMO कडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट्स ह्याच्यात मॉनिटर होतात, आणि 100% प्रोजेक्ट्स हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनमध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे हे प्रोजेक्ट्स एक्सपिराईड पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15 इम्प्लिमेंट केलं होतं. YSAB हे ट्रस्ट फॉर्म होतात, आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट्स हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग PPP आणि वायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे ते ॲक्सिलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढला, मेनली हायवेजमध्ये, मेट्रोजमध्ये, पोर्ट्समध्ये आणि एअरपोर्ट्समध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा ह्याचं ते 100% FDI जो मूव्ह आला 2014, त्याच्यात जवळजवळ 15-20% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ॲक्सिलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रिन्युएबल एनर्जीमध्ये होते. GST सगळ्यांना माहिती आहे 2017 झालं, त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं. आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80-85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते त्याची संहिता जी आहे 2016, त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्टसाठी खूप इम्पॉर्टंट होते. याच्यात जवळजवळ 20% प्रोजेक्ट्स ह्याच्यामुळे एक्सपिराईड झाले. स्मार्ट सिटीज मिशन अमृत योजना 2015 जी आली त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट्स जे आहेत त्याच्यामुळे ते फास्ट झाले. सिंगल विंडो क्लिअरन्स 2014 जो लॉन्च झाला त्याच्यात 70-75% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. लँड ॲक्विजिशन अमेंडमेंट ॲक्ट जो होता 2013 आला, पण त्याच्यानंतर भरपूर अमेंडमेंट्स आले आणि त्याच्यात जवळजवळ 30-35% प्रोजेक्ट्स जे की खूपच रखडलेले होते एस्पेशली रोड्स, हायवेजमध्ये, ते सगळे खूप एक्सपिराईड झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ॅक्ट जो होता 2015 त्याच्यात 5-7% प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले, म्हणजे ते ॲक्सिलरेट झाले त्याच्यामुळे. उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट्स. आणि हे सगळे 7,400 प्रोजेक्ट्स जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता, ते कर्ज पुरवठा जो होता, त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे RBI गाईडलाईन्स आले 2018, त्याच्यात जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे, जो की पायाभूत विकास जो आहे, तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या, आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे. बिकॉज आपण पाहतोय की चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत.
1: रस्ते, रेल्वे आणि हवाई प्रवास हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्त्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त, आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले,
0: सरकारने आता 3 ते 5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये आणि रेल्वे

0: मध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे, तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल, म्हणजे एक गाडीचा जो मार्ग असतो तो, त्याच्यात साधारण 2000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे, तर मेट्रो लाईनमध्ये जवळजवळ 20,000 ते 60,000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात, म्हणजे ते 10 ते 30 पटी जास्त होतात मेट्रो लाईनमध्ये. तर हा साहजिक आहे की याच्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि रोड्स जे आपण बनवतो, रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं, पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो, म्हणजे साधारणतः त्याला 30 ते 100 वर्षाची लाईफ असते, तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते. आणि पर्यावरणच्या हिशेबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे, म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काय महाग असं नाही आहे. तर मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो, पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात, ते साधारण 13 ते 14% GDP आहे आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8 ते 9% आहे GDP. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात तो साधारण खूप महाग पडतो आहे, आपण जवळ 1.5 पट किमती आहेत. आणि 60 ते 65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतो आहे. त्याच्यामुळे काय होते, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील आणि बरेचसे हे ट्रक असे काय पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो, त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लॉंग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, ह्या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंगमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे 2-3 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्ज घ्यावे लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माईलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहे ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. ह्यामुळे सरकारांनी ह्यांना पण जोर दिला आहे. ह्याचा नेट इम्पॅक्ट काय आहे, पहिली गोष्ट वॉटरवेज जे आहेत ते 2 ते 4 पटी स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की, आणि बल्क कार्गो आणि ॲग्रिकल्चरल गुड्स जे आहेत जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं ते पूर्ण शिफ्ट होईल रस्त्यांवरून, पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि बंदरांचं जे विकास करायचं आहे तो विकास केल्यावर रोड्सपेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेव्हिंग पण होईल, कॉम्पिटेटिव्ह पण होऊ आपण आणि पर्यावरणच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार.
1: श्रोते हो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्त्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे. हा विकास निरंतर सुरू राहणार आहे. जगाची 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याच्या देशाच्या प्रवासात पायाभूत क्षेत्रातील विकास अधिक ठळकपणे जाणवत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
6: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
5: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
6: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
5: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
6: मोबाईल 9887086490.
5: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
7: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
3: वासला.
8: अनोळख्या पासून बचाव करा.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
9: अंबा अॅग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
5: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
9: सूक्ष्म अन्न द्रव्ये आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी.
5: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
9: किंमत कमी, उत्पन्न नामी.
5: संपर्क 950-377-4797.
1: शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आता ऐकूया. आपलं घर आपलं वावर.

मंडळी, खरीप हंगाम सुरू झालाय. शेतात पेरणीची लगबग, पावसाची चाहूल आणि नवीन स्वप्नांची सुरुवात. शेतकरी बंधू भगिनींनो, हंगाम सुरू करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रमाणित रोगमुक्त बियाणे निवडा. महाबीज खाजगी कंपनीचे बियाणे घेण्याआधी उगवण क्षमता तपासा. तसेच जमिनीचा पोत सामू तपासून घ्या. खतांची मात्रा ठरवायला यामुळं मदत होते. तसेच पेरणीपूर्वी 7 दिवसांचा अंदाज बघा. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, पेरणीच्या सरीसोबत पेरूया आशीची बीजं.

0: आपलं घर आपलं वावर या कार्यक्रमात आता ऐकूया शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोल्हे, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये पशुपालकांसाठीचा एक विषय घेऊन आलेलो आहोत, शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती. शेतकरी बंधूंनो, आपण सगळेजण जाणतोच की शेतीला जोडधंदा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पूरक व्यवसाय करणं हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे आणि त्यामध्ये जर आपण शेळीपालन आपल्याला करायचं असेल किंवा आपण करत असू तर आपल्याला कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी, त्याचं व्यवस्थापन कसं आपण करायला हवं, किंवा जे शेळीपालन करत आहेत त्यांनी सुद्धा कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आज आपल्याला या चर्चेमधून मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, यासाठी आज आपल्याकडे शिरवळच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर स्मिता कोल्हे स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत. मॅडम नमस्कार.
2: धन्यवाद प्रिया मॅडम.
1: तर सुरुवातीला मला सांगा की पशुपालनामध्ये शेळीपालनाला किती महत्व आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेळीपालन करणारे पशुपालक किती आहेत किंवा त्यांचा कसा कल आहे शेळीपालनाकडे.
2: अगदीच. आज आपण शेतकरी बंधूंनो शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापनाच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहे आणि आपण त्या कशा अवलंबाव्या याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी व कृषीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे आणि जर आपण पशुपालन व्यवसायाचा विचार केला तर दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध पदार्थ निर्मिती, वराहपालन, नंतर मेंढीपालन इत्यादी व्यवसाय आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने केले जातात.

0: असतात. आणि या पशुपालन व्यवसायाच्या साखळीमध्ये प्रामुख्याने शेळीपालनाला आपण जास्त प्राधान्य देतो. का बरं? तर शेळीपालन व्यवसाय हा अत्यंत कमी जागेत कमी भांडवलीमध्ये सुद्धा फार फायदेशीर ठरू शकतो आणि आपण आर्थिकरित्या स्वायत्त होऊ शकतो. त्यामुळे पशुपालनामध्ये शेळीपालन व्यवसाय हा उत्तम आहे.
1: मॅडम, आपण जर विचार केला तर अनेक जोडधंदे आहेत, गाई म्हशी पालन असू देत किंवा कोंबडी पालन असू देत, पण शेळी पालन या सगळ्यांमध्ये सरस ठरतं का? काय वाटतं तुम्हाला?
0: अगदी बरोबर. आता प्रत्येकच पशुपालन व्यवसाय हा उत्तम आहे, परंतु आपल्या ग्रामीण भागाचा विचार केला असता आपल्याला माहितीच आहे की शेळीपासून आपल्याला मांस मिळते, कातळी मिळते, लेंडी खत मिळते आणि दूध सुद्धा मिळते. सध्या तर शेळीच्या दुधाला प्रचंड मागणी सुद्धा आहे आणि शेळ्या ह्या लवकर वयात येतात, त्याचबरोबर त्यांचा गाभण काळ तुलनेने कमी असतो आणि त्यामुळे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या 3 वेळा वितात. अत्यंत कमी चाऱ्यावर आणि त्या कठीण परिस्थितीत सुद्धा तग धरू शकतात आणि वातावरणीय बदलाशी त्या त्वरित जुळून घेण्याची त्यांची क्षमता असते. कमी भांडवलामध्ये आपण कमी जागेमध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतो. ग्रामीण भागामध्ये तर उत्तम व्यवसाय आहे, यापूर्वीच मी म्हटलेलं आहे. यामुळे आपण निश्चितच शेळीपालनाला प्राधान्य देऊ शकतो आणि हा व्यवसाय इतर व्यवसायांच्या तुलनेत आपले जे होतकरू गरीब शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी अगदी सरस ठरू शकतो.
1: कमी भांडवलात करता येणारा हा शेळीपालन व्यवसाय आहे, पण जर आपले काही नवीन पशुपालक आहेत त्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे शेळीपालनाचा, तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: अगदी, आपण शेळीपालनाबद्दल यापूर्वीच थोडंफार बोललेलो आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण शेळीपालन कशासाठी करतो हे सर्वांनी ठरवायला हवं. आता शेळीपालन प्रामुख्याने आपण मांस उत्पादनासाठी करतो आणि शेळीच्या मांसाबद्दल कुठलाही अडसर येत नाही. आणि तुम्हाला माहितीच आहे की मटणाचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे शेळीपालन हा एक शाश्वत व्यवसाय म्हणून तग धरून आहे. शेळीपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर आपण नेहमी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या पारंपरिक ज्ञानाला, जसं मी नेहमीच म्हणते की पारंपरिक ज्ञानाला शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड द्यायला हवी आणि व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात करायला हवी आणि हळूहळू अनुभवातून आपला व्यवसाय विस्तारावा, जेणेकरून आर्थिक नुकसान आपल्या पशुपालकांना होणार नाही. आणि शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करताना शेळीची निवड, त्यांचे आरोग्य, प्रजनन, आहार व्यवस्थापन, त्यांचा निवारा व्यवस्थापन इत्यादी बाबींचे नियोजन काटेकोरपणे केल्यास निश्चितच हा व्यवसाय त्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरेल.
1: अच्छा, शेळीपालन आपण जेव्हा करतो तेव्हा संगोपनाच्या काही विशिष्ट व्यवस्थापन पद्धती आहेत, म्हणजे संगोपनाच्या म्हणण्यापेक्षा शेळीपालन करताना काही जण मुक्त संचार पद्धतीने करतात किंवा काही बंदिस्त गोठ्यांमध्ये असतात, या वेगवेगळ्या पद्धतींविषयी आम्हाला मार्गदर्शन करा.
0: अगदीच, जेव्हा आपण शेळीपालन व्यवसाय बघतो तर तो बरेच जण पारंपरिक पद्धतीने करतात, आता काही व्यावसायिक पद्धतीने सुद्धा करतात. आता जेव्हा आपण शेळीपालनाच्या संगोपनाच्या आपण पद्धती म्हणूया किंवा व्यवस्थापन पद्धती म्हणूया तेव्हा त्यामध्ये आपण 3 पद्धती असतात, एक मुक्त व्यवस्थापन पद्धती, अर्धबंदिस्त व्यवस्थापन पद्धती आणि बंदिस्त व्यवस्थापन पद्धती. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीचं शेळीपालन बघूया.
1: बर, मग मुक्त व्यवस्थापन पद्धतीने शेळीपालन जर केलं तर ते जास्त फायद्याचं आहे का?
0: आता प्रत्येकाचं जी भौगोलिक परिस्थिती आहे, त्यांच्याकडे उपलब्ध भांडवल आणि उपलब्ध साधन सामुग्री याचा विचार करून प्रत्येक पशुपालकांनी कुठली व्यवस्थापन पद्धती योग्य आहे याचा विचार करावा. आज आपण या 3 पद्धतींचा थोडासा उहापोह करूया. सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना मुक्त व्यवस्थापन पद्धतीची माहिती देते. आता आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये मिश्र कळपामध्ये इतर पाळीव प्राण्यांसोबत नैसर्गिक पडीक किंवा नापीक जमिनीवर उगवलेल्या गवतावर, चराऊ कुरणावर अथवा धान्य पिकाच्या अवशेषांवर शेळ्या चराई करून जोपासल्या जातात. आपण म्हणूया याला पारंपरिक पद्धतीने आपण पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतो ते शेळीपालन. यामध्ये चराऊ कुरणावरील झाडाच्या सावलीचा, नदी नाले, तळ्यातील पाण्याचा उपयोग करून आपण घेतो. या पद्धतीमध्ये निवारा, चारा वैरण, खुराक, पाण्याची वेगळी अशी काही व्यवस्था केली जात नाही. यासाठी शेळ्या पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. या पद्धतीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत शेळ्यांना संरक्षण फार कमी मिळते, परंतु अडचणीच्या काळात रात्रीच्या वेळी काटेरी फांद्यांचे कुंपण घालून उघड्यावर अथवा झाडाखाली आपण निवाऱ्याची सोय करतो. आता मुक्त व्यवस्थापन पद्धती कमी पावसाच्या शिवाय उष्ण हवामानात डोंगराळ प्रदेशात सोयीस्कर आहे. या पद्धतीमध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो.

0: अल्पभूधारक शेतकरी, त्याचबरोबर शेतमजूर, दुर्बल घटकातील व्यक्ती, पारंपरिक स्वतंत्र पशु व्यवसाय आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून आपण या मुक्त व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करू शकतो. शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता, अत्यल्प जमीन धारणा, वैरण पाण्याची कमतरता, न परवडणारी कोरडवाहू जमीन हे प्रमुख कारणे आहेत. या पद्धतीमध्ये कळपातील शेळ्यांची संख्या जास्त असते, परंतु भांडवली गुंतवणूक, मजूर, चारा पाणी, औषधोपचारावरील होणारा खर्च कमी लागतो. शेळ्यांना व्यायाम मिळतो, त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी जोपासल्या जातात, कारण त्या स्वतः कुरणामध्ये स्वतः स्वतः चरण्यासाठी आपण सोडतो. आणि शेळ्या जोपासण्यासाठी रोजंदारावरील किंवा हंगामी मजुरांचा वापर केला जात नाही. या पद्धतीमध्ये कुटुंबातील व्यक्तींचा व्यवस्थापनासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे इतर व्यवस्थापन पद्धतींच्या तुलनेमध्ये या पद्धतीमध्ये भांडवली गुंतवणुकीच्या प्रमाणात आपण म्हणूया आर्थिक उत्पन्न मिळते. आणि व्यापारी तत्वावर शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी मुक्त स्थलांतर पद्धतीची सुद्धा शिफारस बऱ्याचदा केली जाते, कारण मुक्त चराऊ कुरणांवर शेळ्यांच्या चरण्यावर बंधन राहत नाही.
1: लेंडी खत चांगलं,
0: अगदी बरोबर, आणि लेंडी खत वाया जाऊन खताचे उत्पन्न मिळत नाही. शेळ्यांच्या प्रजनन, आहार आणि दुग्ध उत्पादनावर नियंत्रण ठेवता येत नाही. करड्यांची शरीराची वाढ खुंटते, त्यामुळे करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आणि अधिक उत्पादनाची अपेक्षा करता येत नाही, कारण त्यांना आपण चराऊ भागामध्ये आपण चरण्यासाठी सोडून देतो. आणि व्यापारी तत्वावर शेळी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बंदिस्त अथवा अर्धबंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा मुख्यत्वे अवलंब केला जातो.
1: अच्छा, हे झालं मुक्त व्यवस्थापन पद्धत, पण हे त्यांचे फायदे तुम्ही आम्हाला सांगितले, त्याचे काही तोटे आहेत ते जर बघितले तर, म्हणजे माझ्या अंदाजाने की मुक्त संचार पद्धत जेव्हा असते शेळ्यांची, तेव्हा जंगली श्वापदांपासून त्यांना भीती असते, किंवा सर्पदंश
0: बरोबर,
1: किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती, तर
0: अगदी बरोबर,
1: त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का, म्हणजे ते सुद्धा शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर. आता आपण अगदी थोड्या वेळा अगोदरच म्हटलं की आपण जेव्हा मुक्त स्थलांतर पद्धती वापरतो तेव्हा बऱ्याचदा आपले त्यांच्यावरती बंधनं राहत नाही, किंवा आपण म्हणू शेळ्यांच्या चराऊ कुरणावर सुद्धा बंधन राहत नाही. त्यांचे लेंडी खत सुद्धा वाया जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या आहार, प्रजनन आणि आपण म्हणूया त्यांच्या दूध उत्पादनावर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. करड्यांच्या शरीरांची वाढ आणि त्यांच्या इतर नोंदी सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे ठेवता येत नाही आणि करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते, जंगली श्वापदांचा त्रास होतो. चराऊ कुरणांमध्ये बऱ्याचदा त्यांनी काय खाल्लेलं आहे याच्यावर आपलं अंदाज येत नाही. विषबाधेमुळे बऱ्याचदा मृत्यू दर वाढू शकतो. त्यामुळे हे थोडेफार प्रमाणात तोटे आहेतच या पद्धतीचे,
1: पण तसंही कुठेतरी रिस्क असते. पण शेवटी मुक्त व्यवस्थापन हे एक चांगली, कमी भांडवलात आणि जास्त फायदा मिळवून देणारी पद्धत आहे, ज्याने शेळीचं आरोग्य सुद्धा चांगलं
0: राहू शकते.
1: यानंतर जी पद्धत तुम्ही म्हणालात अर्धबंदिस्त पद्धत, तर त्याच्या व्यवस्थापनाविषयी काय सांगाल?
0: आता अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये आपण मर्यादित स्वरूपात मुक्त आणि बंदिस्त पद्धतीचा समावेश करतो. मूळ ठिकाणापासून आपण शेळ्यांचे कळप स्थलांतर केले जात नाही. शेळ्या ह्या मिश्र कळपामध्ये जोपासल्या जातात. तसेच कळपाचे आकारमान 50 पेक्षा आपण अधिक सहसा ठेवत नाही. शेळ्यांचे कळप, नैसर्गिक कुरण शेतातील बांधांवर, धान्य पिकांची काढणी केलेल्या क्षेत्रावर, तसेच झाडपाल्यावर दैनंदिन 6 ते 8 तास आपण या पद्धतीमध्ये शेळ्या चारल्या जातात. परंतु फक्त नैसर्गिक चाऱ्यावर शेळ्यांच्या अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही. त्याकरिता रात्रीच्या वेळी गोठ्यात हिरवी वैरण, कोरडा चारा तसेच खुराक गरजेनुसार दिला जातो. पिण्याच्या पाण्याची, क्षार चाटण्याची गोठ्यात सोय केली जाते. गाभण दुपत्या शेळ्या आणि वाढत्या वयातील करड्यांची विशेष काळजी घेतली जाते या पद्धतीमध्ये. त्यामुळे शेळ्यांची आहार क्षमता, पचन क्षमता, उत्पादनासाठी अन्नद्रव्य वापरण्याची कार्यक्षमता वाढते. शरीराच्या वाढीचा वेग, मांस उत्पादन, शेळ्यांची पुनरुत्पादन क्षमता आणि दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच लेंडी खताचे उत्पादन सुद्धा आपल्याला या पद्धतीमध्ये अधिक मिळते. आणि आहारातील अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि उत्पादनासाठी वापर या पद्धतीमध्ये मुक्त व्यवस्थापन पद्धतीपेक्षा निश्चितच चांगला होतो. तसेच स्वस्त मांस उत्पादनासाठी उपलब्ध साधन सामुग्रीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी मिश्र व्यवस्थापन पद्धत चांगली तसेच सोयीस्कर आहे. नैसर्गिक कुरण आणि चाऱ्याकरिता जागेची उपलब्धता नसल्यास अशा भागामध्ये आपण बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा वापर

0: करावा. जागा कमी असेल तर आपण अर्ध बंदिस्त पद्धतीचा वापर सहसा करू शकत नाही.
1: मला असं वाटतं की पुढचं आपल्याला तेच जाणून घ्यायचंय की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं व्यवस्थापन कसं करावं लागतं.
0: बरोबर. आता आपण अर्ध बंदिस्त आणि मुक्त व्यवस्थापन पद्धती बघितलेलंच आहे. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या ह्या निवाऱ्याच्या सुरक्षित ठिकाणी दिवस रात्र सुधारित एका जागेमध्ये, गोठ्यामध्ये किंवा वाड्यामध्ये ठेवल्या जातात. या व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या बाहेर चरावयास पाठवल्या जात नाही आणि गरजेनुसार शेळ्यांना वैरण, खाद्य, पाणी, औषधोपचार गोठ्यातच केला जातो. आणि या पद्धतीमध्ये उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे समजा प्रामुख्याने आपल्याला शेळीपालनच करायचं असेल आणि आपल्याला मुख्यत्वे मांस उत्पादन किंवा आपल्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचं असेल आणि त्यासाठी आपण शेळीपालन करत असते तर मुख्यतः ही व्यवस्थापन पद्धत वापरण्यात येते. या पद्धतीमध्ये शेळ्यांचे कळप आकाराने लहान असून वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात येतात. या पद्धतीमध्ये जातीवंत शेळ्यांची अनुवंशिक उत्पादन क्षमता विकसित होऊन अधिक चालना मिळण्यास मदत होते. यामध्ये नैसर्गिक प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देण्यासाठी सुधारित गोठ्याची आवश्यकता असते. त्यामध्ये शेळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता मजुरांची आवश्यकता सुद्धा असते. चारा पिकांच्या उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सुविधा असलेल्या जमिनीची सुद्धा आवश्यकता असते. साधारणपणे एका शेळीकरिता वर्षभर लागणारी हिरवी वैरण उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सोय असलेली साधारणपणे 2 गुंठे जागेची आवश्यकता असते. बंदिस्त शेळीपालन व्यवस्थापनामध्ये शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवले जाते. यामध्ये सांसर्गिक रोगाचे प्रमाण कमी राहते. आपण त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष देतो, त्यांचं रोगांचे निर्मूलन करण्याकडे सुद्धा लक्ष देतो, व्यवस्थित लसीकरण करतो आणि तसेच लेंडी खताचे जास्त उत्पादन मिळते. शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार आहार दिला जातो, त्यामुळे करडांची वाढ झपाट्याने होते. त्यांच्या योग्य व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवता येते. औषधोपचार तसेच त्यांच्या खर्चांच्या नोंदी, नंतर किती नफा झाला याच्या सुद्धा आपण नोंदी अद्ययावत या व्यवस्थापन पद्धतीमध्ये ठेवणे सोयीचे होते. व्यापारी तत्वावर मांस आणि दूध उत्पादनासाठी ही अतिशय चांगली पद्धत आहे. परंतु बंदिस्त व्यवस्थापनातील शेळ्या ह्या पूर्ण परावलंबी असतात. अन्न, निवारा, औषधोपचार, व्यायाम अशा अनेक गरजांसाठी शेळ्यांना पूर्णपणे शेळी पालकांवरच अवलंबून राहावे लागते. राज्यातील कुरणांची तसेच पिकाखालील क्षेत्र आपल्याला माहितीच आहे की दिवसेंदिवस कमी होत चाललेली असल्यामुळे हा सध्या आपण याला बंदिस्त किंवा ठाणबंद शेळीपालन म्हणू शकतो. ही गरज सध्या वाढलेली आहे कारण संतुलित आहार, कार्यक्षम व्यवस्थापन, औषधोपचार, शेळीची वैयक्तिक काळजी आणि पर्यावरणाचा समतोल आपण या व्यवस्थापनाद्वारे करू शकतो.
1: पण ही थोडं खर्चिक आहे.
0: अगदी बरोबर.
1: त्यासाठी त्यांना पशुपालकांना थोडी तयारी ठेवावी लागेल.
0: भांडवल लागतेच.
1: बरोबर. त्याच्यासाठी पण काही अनुदान असतं का?
0: हो हो, अनुदान असतो. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना आहे. तेव्हा पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून कुठल्या योजना आहे त्या योजनाचा जरूर लाभ घ्यावा.
1: बरोबर आहे. बंदिस्त व्यवस्थापनाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं. अजून थोडक्यात आपण जाता जाता त्यांना फायदे सांगूयात की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत ही सुरक्षित आहे आणि आपल्याला हमखास जर उत्पन्न घ्यायचं आहे, अगदी व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला करायचं आहे, तर हे 4-5 फायदे जास्त आपण त्यांना महत्वाचे आहेत ते त्यांना सांगूयात.
0: बंदिस्त व्यवस्थापन जसं म्हटलं तसं आपण याच्यामध्ये आपण शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेतो, त्यांच्याकडे आपलं पूर्ण लक्ष असते. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये सांसर्गिक रोगाचा आणि जंतांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये शेळ्यांच्या हालचाली मर्यादित स्वरूपात होत असल्यामुळे शेळ्यांची शक्ती वाचते आणि परिणामी आपल्याला मांस उत्पादन वाढीस मदत होते. पैदाशीकरिता निवड अथवा संकरित पद्धत अंमलात आणणे सोपे होऊन अधिक उत्पादन देणाऱ्या शेळ्यांचे चांगल्या प्रकारे आपल्याला संगोपन करता येते. दैनंदिन व्यवस्थापन आपल्याला या पद्धतीमध्ये करणे अगदी उत्तमपणे सोपे जाते. बंदिस्त शेळीपालनामध्ये पिकांचे नुकसान होत नाही. त्याचबरोबर शेळ्यांपासून मिळणारे लेंडी खत सुद्धा आपण वापरू शकतो आणि आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.
1: मला असं वाटतं की आता एकंदरीतच शेळीपालन व्यवसायामध्ये ज्या काही व्यवस्थापन पद्धती आहेत, या 3 पद्धती ज्या मुख्य आहेत त्या तुम्ही आम्हाला छान सांगितल्या आहेत. जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना किंवा आपले जे पशुपालक आहेत ज्यांना शेळीपालन करायचंय किंवा जे शेळीपालन करत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल 2 शब्दात?
0: शेळीपालन व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नियमित देखभाल

0: यांचा संगम झाल्यास हा व्यवसाय अत्यंत यशस्वी तसेच नफादायक ठरू शकतो. शेळ्यांना संतुलित पौष्टिक आहार देणे, स्वच्छ हवेशीर निवारा व्यवस्था उपलब्ध करून देणे, तसेच नियमित लसीकरण, आरोग्य तपासणी करणे हे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्यक घटक आहेत. याशिवाय सुधारित स्थानिक परिस्थितीला अनुरूप जातींची निवड, योग्य प्रजनन व्यवस्थापन, पिल्लांची योग्य काळजी घेणे, खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं ठरतं शेळीपालनामध्ये. आणि नेहमीप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती यामुळे उत्पादनाला चांगला दर मिळतो. प्रशिक्षण जर शेळीपालकांना हवं असेल तर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येते, तिथे 3-3 दिवसांचे प्रशिक्षण होत असतात. त्यांनी निश्चितच आमच्या महाविद्यालयामध्ये संपर्क साधावा आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. एकूणच शेळीपालन हा कमी खर्चात सुरू होणारा, कमी जोखमीचा आणि लवकर परतावा देणारा व्यवसाय आहे. योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य तसेच स्वावलंबन मिळवून देणारा प्रभावी असा व्यवसाय आहे.
1: धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की जे आपले पशुपालक आहेत त्यांच्या शंकांचं नक्कीच निरसन झालं असेल आणि तुम्ही आलात याविषयी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोल्हे, सहयोगी प्राध्यापिका, पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. एकद्रोणीय रेषा पश्चिम उत्तर प्रदेशावर चक्रीय स्थितीपासून उत्तर तामिळनाडूपर्यंत मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा आणि रायलसीमा मार्ग यामधून जात आहे. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान याप्रमाणे: मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला, गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. गेले 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलं गेलेलं कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: अमरावती 38.8°C, बुलढाणा 39.5°, ब्रह्मपुरी 42°C, चंद्रपूर 41.2°C कमाल तापमान, गोंदिया 39.4°C, नागपूर 40.7, वाशिम 38.6, वर्धा 42°C, तर यवतमाळ या ठिकाणी 39.5°C कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे 42°C नोंदवलं गेलं. हवामानाचा पुढील अंदाज याप्रमाणे राहील: विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा आपला आपलं घर आपलं वावर कार्यक्रम समाप्त करीत आहोत. तेव्हा मृणालिनी दहिकरला अनुमती द्या. नमस्कार.

0: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
1: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
0: सूक्ष्म अन्न द्रव्ये आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
1: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
0: किंमत कमी, उत्पन्न नामी।
1: संपर्क 950 377 47 97।

देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: आठ वाजून 5 मिनिट होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू. 40

0: जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात फूट. आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. आणि आता बातम्या विस्तारानं. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: ATF प्राइस स्टेबिलाईझेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया. ATF प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स हु वांट टू पार्टिसिपेट इन दिस, उनको एक स्टेबल ATF प्राइस अभी करंट क्राइसिस के दौरान मिलेगा. इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं, जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ना आरंभ होने लगा था बिकॉज ऑफ द स्ट्रेस इन द सेक्टर, वो इससे सिग्निफिकेंटली मिटिगेट होगा.
0: पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यात 2.5 पटीने वाढून 142 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं झाली. देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. या नवोन्मेषकांना उद्योगपती, तज्ज्ञ, वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे. यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली. नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्त्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. दोन्ही देशांमधले विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिमंडळाची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली. पक्षाच्या एकूण 80 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे. तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे. राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे. शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली. इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवेत आणि बहारीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधल्या दूतावासानं भारतीयांच्या मृत्यूबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवेत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे असं दूतावासानं समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांच्यासोबतचे संबंध मजबूत असून त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराणसोबत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे. तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही सामुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसारभारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब स्थापन करणार आहे. मालाड इथल्या प्रसारभारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे. यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी एलिओना रॉड्रिग्ज गोमेज यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्या 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाला पराभवाचा धक्का बसला. डायना श्रायडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली. पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेली आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला. याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया वालिन्स्का हिनं अॅना कालिन्स्काया हिच्यावर 7-6, 7-3 अशी मात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन चित्रलोक कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

आज समझे